भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे. भाग 240, दशक 19, समास 4. सदैव लक्षण निरूपण नाम समास. जय जय रघुवीर समर्थ. मागे करंटेपणाची लक्षणं सांगितली.

ते ती विचारपूर्वक संपूर्णपणे सोडून द्यावी. आता सुदैवी माणसाची लक्षणं ऐका, ती परमसौख्यदायक आहेत. शरीरामध्ये उपजत गुण असतात, नाना प्रकारे परोपकार करतो, सगळ्यांना मनापासून तो आवडतो. सुंदर अक्षर लिहिता येणे, शुद्ध चपळ वाचन, अर्थनिरूपण करता येणं, हे सगळं सुदैवपणाचं लक्षण आहे. कोणाचंही मन दुखवायचं नाही, चांगल्या व्यक्तींची संगत सोडायची नाही, अशा प्रकारची ही सुदैवी लक्षणं म्हणजे चांगल्या माणसाची लक्षणं आहेत, हे लक्षात घ्यावं. सगळ्या जणांना हवा हवा असा वाटतो, नित्य नवा विचार करतो, मूर्खपणामुळे गोंधळ करीत नाही, नाना उत्तम गुण असतात, तो सत्पात्र असतो. तो मनुष्य जगाचा मित्र असतो, तो स्वतंत्र असतो, पराधीन नसतो, तो सगळ्यांचं मन राखतो, उदंड पाठांतर करतो, त्याला शहाणपणाचा विसर पडत नाही, नम्रपणाने विचारतो, प्रेमळपणानं अर्थ सांगतो, जसं बोलतो तसंच उत्तम वर्तन करतो, तो अनेकांना मानतो, त्याला कोणी बोल लावू शकत नाही, असा तो पुण्यराशी महापुरुष असतो. तो परोपकार करण्यासाठीच राहतो, तो सगळ्यांना हवं ते देतो, मग त्याला भूमंडळावर काहीही उणं पडत नाही. खूप जण त्याची वाट पाहतात, वेळप्रसंगी तत्काळ कामासाठी उभा राहतो, कोणाचंही उणे पण तो सहन करीत नाही. 14 विद्या, 64 कला, संगीत, गायन कला, आत्मविद्येचा जिव्हाळा त्याच्याकडे असतो. सगळ्यांशी नम्र बोलतो, सगळ्यांचं मन राखणं, कोणाला काही कमी पडू देणं नाही. न्याय, नीती, भजन, मर्यादा याद्वारे नेहमी तो काळ सार्थक करतो. तिथे दरिद्रीपणाचं संकट कसं येईल? उत्तम गुणांनी शृंगारलेला असतो तो सगळ्यांमध्ये शोभतो. त्याचे प्रताप उगवलेल्या सूर्यासारखे प्रताप प्रभावी असतात. जाणता पुरुष जिथे असेल तिथे कलह कसा निर्माण होईल? उत्तम गुणांविषयी त्याला आदर नाही, ते प्राणी करंटे. प्रपंचामध्ये राजकारण जाणतो, परमात्मा परमार्थामध्ये साकल्याने विवरण करायचं जाणतो. सर्वांमध्ये उत्तम गुण असतात त्याचा तो भोगता असतो. मागे एक पुढे एक असं तो करीत नाही, सर्वत्र तो सर्वांना समान वागणूक देतो. दुसऱ्यांच्या मनाला धक्का लागेल असं वर्तन करू नका. जिथे तिथे सगळीकडे विवेक प्रकट करा. कर्मविधी, उपासना विधी, ज्ञानविधी, वैराग्य विधी, विशाल दातत्वाची बुद्धी, मग ती दूर कशी होईल? असे सगळ्यांच्या शरीरामध्ये आत्मा आहे, त्याप्रमाणे सगळे उत्तम गुण असतील तर त्याला कोण वाईट म्हणेल? आपल्या कार्याला लहान थोर लोक तत्पर असतात, तसा त्यांच्यावर आपलंच कार्य समजून तो मनापासून परोपकार करतो. दुसऱ्याच्या दुःखानं दुःख होतं, दुसऱ्याच्या सुखाने सुखावतो. सगळेजण सुखी असावे अशी त्याची इच्छा असते. उदंड मुलं नाना असतात, वडिलांचे मन सर्वांवर असते, तशी सगळ्यांची चिंता महापुरुष करतो. ज्याला कोणाचं अकल्याण सहन होत नाही त्याची निष्कांचन वासना असते, धिक्कारला तरी त्याचा धिक्कार होत नाही, असा तो महापुरुष असतो. मिथ्या शरीराची निंदा केली तरी याचं काय गेलं? देहबुद्धी असूनही स्वार्थरहित असल्याने त्याने सर्वांना जिंकलेलं असतं. उत्तम गुणांमुळे मनुष्य लक्ष वेधून घेतो, वाईट गुणांमुळे प्राण्याला दुःख होतं. तीक्ष्णबुद्धी असली तरी लोक साधे असतील तर काय जाणतील? अत्यंत क्षमाशील असल्याची लोकांना प्रचिती येते, मग लोक पाठीशी राहतात. आपण थोर असं अनेकांना वाटलं पाहिजे, तरच त्याला धीर, उदार, महापुरुष असं म्हणता येईल. जितके काही उत्तम गुण असतील ते समर्थांचं लक्षण आहे, अवगुण म्हणजे करंटेपणाचं लक्षण आहे, असं समर्थ सांगतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सदैव लक्षण निरूपण नाम समा

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आनंदापासून दूर करते ती माया. वस्तू आहे तशी न दिसता विपरीत दिसणं म्हणजे माया. माया म्हणजे जी असल्याशिवाय राहत नाही पण नसली तरी चालते. उदाहरणार्थ छाया. माया ही नाचणारी आहे, ती जगते आणि मरते. मला विषयापासून आनंद होतो पण तो आनंद भंग पावणारा आहे. आनंदापासून मला जी दूर करते ती माया. आपल्याला विषयापासून शेवटी दुःखच येतं हा आपला अनुभव आहे. माया आपल्याला विषयात लोटते, विषयांचं आमिष दाखवून चटकन निघून जाते. आहे त्या परिस्थितीत चैन पडून न देणं हेच तर मुळी मायेचं लक्षण आहे. पैसा हे मायेचं अस्त्र आहे. मायेचं थोडक्यात वर्णन करायचं म्हणजे भगवंतापासून मला जी दूर करते ती माया. भगवंताची शक्ती जेव्हा त्याच्याच आड येते तेव्हा आपल्याला ती माया बनते आणि तिचं कौतुक जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा ती त्याची लीला बनते. एक भगवंत माझा आणि मी भगवंताचा असं म्हटलं म्हणजे मायेचं निरसन झालं. मायेचा अनर्थ माहीत असून सुद्धा तो आपण पत्करतो, याला काय करावं? जगाचा प्रवाह हा भगवंताच्या उलट आहे, आपण त्याला बळी पडू नये. जो प्रवाहाबरोबर जाऊ लागला तो खडकावर आपटेल, भोवऱ्यात सापडेल आणि कुठं वाहत जाईल याचा पत्ता लागणार नाही. आपण प्रवाहात पडावं पण प्रवाह पतित होऊ नये. आपण प्रवाहाच्या उलट पोहत जावं यालाच अनुसंधान टिकवणं असं म्हणतात. भूताची बाधा ज्या माणसाला आहे त्याला जसं ते जवळ आहे असं सारखं वाटतं तसं आपल्याला भगवंताच्या बाबतीत झालं पाहिजे. परंतु बाधा ही भीतीनं होते, त्याच्या उलट भगवंत हा आधार म्हणून आपल्याजवळ आहे असं वाटलं पाहिजे. मनात वाईट विचार येतात पण त्यांच्या मागं आपण जाऊ नये, मग वाईट संकल्प विकल्प येणार नाहीत. सर्वांना मी माझा असं म्हणतो, मात्र भगवंताला मी माझा असं म्हणत नाही. याला कारण म्हणजे माया. वकील हा लोकांचं भांडण माझं म्हणून भांडतो पण त्याच्या परिणामाचं सुखदुःख तो मानत नाही. त्याचप्रमाणे प्रपंच माझा म्हणून करावा पण त्यामधल्या सुखदुःखाचे धनी आपण न व्हावं. खटल्याचा निकाल कसाही झाला तरी वकिलाला फी तेवढीच मिळते. तसं प्रपंचामध्ये प्रारब्धानं ठरवलेलेच भोग आपल्याला येत असतात. आपलं कर्तव्य म्हणून वकील जसा भांडतो त्याप्रमाणे कर्तव्य म्हणूनच आपण प्रामाणिकपणे प्रपंच करावा. त्यामध्ये भगवंताला विसरू नये, अनुसंधान कमी होऊ देऊ नये, कर्तव्य केल्यावर काळजी करू नये, म्हणजे सुखदुःखाचा परिणाम आपल्यावर होणार नाही. आणि हे ज्याला साधलं त्यालाच खरा परमार्थ साधला. दुःखाचे मूळ कारण जगत सत्य मानले आपण. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

श्रोते हो नमस्कार, आणि मी आहे आर जे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आर जे श्रद्धा. श्रोते हो, अंतरंग या कार्यक्रमात मी एक नवीन विषय घेऊन पुन्हा एकदा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. अंतरंग या कार्यक्रमात मी लिहिलेल्या आणि ई पेपरच्या माध्यमातून प्रकाशित झालेल्या काही लेखांचं अभिवाचन मी करत असते. मंडळी, नवीन शालेय वर्षाला सुरुवात होते आहे. काहींच्या शाळा सुरू झाल्या आहेत, काहींच्या होत आहेत. प्रत्येकाचीच सगळी गडबड सुरू आहे शाळेसाठी. वह्या, पुस्तकं, दप्तर, छत्री, रेनकोट, शाळेचे बूट अशा सगळ्या गोष्टींची खरेदी जोरदार चालू आहे. अगदी आता उद्या शाळा सुरू होणार. शाळा तोंडावर आलेल्या आहेत आणि ज्यांची ज्यांची कामं राहिलेली आहे, ज्यांची खरेदी राहिली आहे, अशांनी अगदी आज लगबग करायला सुरुवात केली असेल. आपल्या मुलांच्या खरेदीसाठी आज का होईना मुहूर्त निघणार आहे. तर मला सुद्धा माझ्या शाळेचे दिवस आठवतात. म्हणजे पावसाळा एकतर मला फारसा आवडत नाही, कारण कपडे ओले होतात, सॉक्स ओले होतात आणि मग वर्गात तसंच बसावं लागतं. तर अशी काही कारणं आहेत. अर्थातच पावसाळा हा सुखदच असतो, पण शाळेत असताना मला तो कधी कधी आवडेनासा व्हायचा, पण कधी कधी खूप आवडायचा. कारण की खूप जोरदार पाऊस झाला की शाळेला सुट्टी मिळायची आणि रस्त्यात पाणी साचलेलं असायचं किंवा गंगेला पूर आलेला असायचा म्हणून शाळा लवकर सोडायचे. हा, शाळेतून लवकर घरी येण्यासाठी म्हणून पावसाळा मला आवडायचा. बऱ्याच मुलांना बालवाडीला पहिल्यांदा घातलं असेल, त्यांच्या सगळ्यांच्या आयुष्यात आता एक वेगळं वळण येणार आहे. त्यांचा एक वेगळा टप्पा सुरू होतोय. जे 3-3.5 वर्षाची मुलं आहेत, 2 वर्षाची मुलं आहेत, ज्यांना बालवाडीत पहिल्यांदा घातलं जाते, अर्थात आता बालवाडी असं म्हणत नाही, आता सिनियर केजी, ज्युनियर केजी असं म्हणण्याची पद्धत आहे, तर त्या सगळ्यांसाठी एक वेगळा अनुभव असणार आहे. मग ती छोटी छोटी मुलं सगळी एका गणवेशातली, ती सगळी व्हॅनमध्ये बसून जातात, ते बघायला आपल्यालाही छान वाटतं. आपल्यालाही आपलं बालपण आठवतं. अननसाचा, आ आईचा, ई इडलिंबूचा, हे सगळं मला पुन्हा एकदा नव्याने आठवलं आणि खूप छान वाटलं. शालेय जीवन सगळ्यांचंच खूप छान असतं. खूप वेगवेगळ्या आठवणी असतात, गमतीशीर आठवणी असतात. बाराखडीवरून मला आठवलं. तर काय आठवलं हे सांगते. शाळेची आपली सुरुवातच बाराखडीमुळे होते आणि मुळाक्षरांमुळे होते. तर त्याविषयी बोलूच या, पण त्याआधी आपण सुरुवात करूया ते आजच्या लेखाला. आजच्या लेखाचं नाव आहे म मोडीचा. ऐकूया म मोडीचा या लेखाचं अभिवाचन. काही वर्षापूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीत मोडी लिपीचं प्रशिक्षण घेतलं. मी इतिहास विषय घेऊन पदव्युत्तर शिक्षण घेत असताना मला या ऑनलाईन वर्गाविषयी समजलं. म्हटलं आपणही शिकायला काही हरकत नाही. शिकवायला आमचेच एक प्राध्यापक होते, त्यांचं विषयावरचं ज्ञान मुखोद्गत आहे. मोडी लिपी सोबतच त्यांना इतर 7 लिपी येतात हे ऐकून आश्चर्य वाटलं. मुळात घरी आईकडून वगैरे मोडी लिपीबद्दल ऐकलं होतं. माझे आजोबा पणजोबा मोडी लिपीत सही करायचे हे ऐकून होते. पूर्वी सगळा व्यवहार मोडी लिपीतच चालायचा असंही आजी सांगायची, पण प्रत्यक्ष मोडी लिपी कशी असते हे मात्र पाहिलं नव्हतं. आमचे वर्ग सुरू झाले ते भरघोस गृहपाठासह. रोज हा भला मोठा सराव असायचा. सगळी मुळाक्षर, नंतर बाराखडी, असं करत करत शेवटी मोठे उतारे आणि कालगणना शिकलो. 15 दिवसांचा प्रशिक्षण वर्ग चांगलाच लांबला, पण रोज नवीन अक्षर, त्याच्या विविध काळात लिहिण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, हे सगळं खूपच रंजक होतं. सगळ्यात जास्त आनंद झाला तो आपलं नाव मोडीमध्ये लिहिता यायला लागलं तेव्हा. सरांची या विषयावरची पकड आणि न कंटाळता समजवून सांगण्याची वृत्ती खूपच कौतुकास्पद होती. अगदी पहिल्या दिवसापासून मोडी लिपीविषयी कुतूहल वाटत गेलं. मोडी लिपीचे 4 वेगवेगळे कालखंड पडतात. यादवकालीन, शिवकालीन, पेशवेकालीन आणि आंग्लकालीन. तसं बघायला गेलं तर मोडी लिपीच्या उगमाबद्दल इतिहासकारांच्यात एकमत नाही. इतिहासाचार्य वी का राजवाडे म्हणतात हेमाद्री पंतांनी ही लिपी श्रीलंकेतून आणली, तर चांदोरकर म्हणतात ब्राह्मी लिपीचा एक प्रगत प्रकार म्हणजे मोडी होय. हात न उचलता लिहिली जाते हे मोडीचं खास वैशिष्ट्य. पूर्वीच्या काळची शॉर्ट हँडच म्हणा ना, पण आपल्या सहनशक्तीचा अंत पाहणारी मोडी प्रसंगी सर्व नियमांची मोडतोड करते हे मात्र नक्की. मोडी लिपी महाराष्ट्रात अंदाजे 900 वर्षापासून वापरात आहे. मोडी लिपीतील सर्वात जुना लेख 1189 मध्ये लिहिला गेला असून भारत इतिहास संशोधक मंडळाच्या संग्रहात तो जतन करून ठेवलेला आहे. पेशवाईचा काळ हा मोडीचा सुवर्ण काळ मानला जातो. पेशव्यांच्या दप्तरातील कागदपत्र, दस्तऐवज हे सुबक अक्षरात बघायला मिळतात. शुद्ध लेखन, 2 ओळीतील समान अंतर हे काटेकोरपणे आढळते. हे सगळं शिकत असताना एक वेगळीच भावना मनात होती. शिवकालीन, पेशवेकालीन वारसा असणारी लिपी शिकायला मिळते, याचा योग्य प्रकारे कसा उपयोग करून घेता येईल या विचारात असतानाच एक कल्पना सुचली.
नुकतंच आपल्या भारत देशाला स्वतंत्र होऊन 75 वर्ष पूर्ण झाली होती आणि ते वर्ष आपण ह्या निमित्ताने साजरं केलं होतं. वेगवेगळे उपक्रम होत होते, यात आपणही काहीतरी सादरीकरण करावं असं वाटत होतं. पण खरं सांगू का, मला वारली चित्रकलेपुढे काही सुचतच नाही आणि दुसरं काही येत पण नाही. त्यामुळे मी मोडी लिपीचा सराव करत असताना देखील वारलीची माहिती असणारे उतारे मोडीतच लिहित होते आणि यावरूनच ही कल्पना सुचली. हेच उतारे 75 भागात विभागून मोडी लिपीत लिहायचे, म्हणजे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, मोडी लिपी आणि वारलीचा इतिहास, या तिहेरी गोष्टी साध्य होतील. पुरातन लिपी जतन करत आहोत याचा आनंद, दुसरं म्हणजे माझ्या आयुष्याचं अविभाज्य अंग असलेली वारली चित्रकला, त्यातला वेगळा उपक्रम आणि सगळ्यात महत्वाचा आपला भारत देश स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण करतोय याचा अतुल्य अभिमान. आणि मग हे सगळं जुळून आलं ते आणखी एका विश्वविक्रमी नोंदीद्वारे. मोडी लिपीत वारलीचा इतिहास अमृत महोत्सवानिमित्त लिहिल्याची नोंद माझ्या नावे वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये झाली आणि माझ्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. 7 विश्वविक्रम प्राप्त वारली चित्रकार म्हणून माझा उल्लेख होऊ लागला. हे सगळं झालं फक्त मोडी लिपीमुळे. आजवर म मक्याचा हे शिकले होते, परंतु या घटनेनंतर कायमचा लक्षात राहिला तो म मोडीचा. धन्यवाद. तर श्रोते हो, आजचा लेख तुम्हाला कसा वाटला आम्हाला फोन करून जरूर कळवा. खरंच हे सगळं सांगत असताना खूप विशेष असा आनंद होतो आणि जुन्या आठवणीत रमायला कोणाला नाही आवडत. अनेसा शाळा सुरू झाल्याच, बाराखडी आणि अंकलिपी ह्या सगळ्याचा उल्लेख झालाच होता आणि त्यात आपण सगळेच म मक्याचा हे शिकलोच होतो. पण मी मात्र शिकले तो वेगळा असा म मोडीचा. आत्तापुरती तुमची रजा घेते. ऐकायला विसरू नका आपला खास कार्यक्रम अंतरंग.

0: नमस्कार श्रोते हो, आर्बिट्रेटर कृष्णभूषण महाशब्दे यांच्याबरोबर आपण गप्पा मारत आहोत लवाद आणि त्याच्या निर्णय प्रक्रियेबद्दल. सर, लवाद न्यायाधिकरण खर्चाची रक्कम आगाऊ भरण्यास सांगते की अवॉर्ड घोषित झाल्यावर भरावी लागते?
1: लवाद किंवा लवाद न्यायाधिकरण दाव्याच्या स्वरूपावरून किती सत्र त्याची सुनावणीसाठी लागू शकतील याचा अंदाज घेऊ शकता आणि त्यानुसार काही रक्कम लवाद प्रक्रिया किंवा सुनावणी सुरू होण्यापूर्वी आगाऊ भरण्यास सांगतं, तसा लेखी आदेश देतं.
0: सर, यामध्ये सप्लिमेंटरी डिपॉझिट नावाचा एक प्रकार असतो, तो नेमका काय?
1: यामध्ये सप्लिमेंटरी डिपॉझिट किंवा मराठीमध्ये ज्याला पुरवणी ठेव म्हणून काही रक्कम लवाद किंवा लवाद न्यायाधिकरण दोन्ही पक्षांना न्यायाधिकरणाकडे जमा करण्यासाठी सांगतं. आधीच्या डिपॉझिटची रक्कम सुनावणी सुरू झाल्यानंतर जर का कमी पडत असली तर लवाद किंवा लवाद न्यायाधिकरणाच्या निदर्शनास असं जर का आलं तर ते त्याप्रमाणे तसा आदेश काढला जातो.
0: जर दाव्यामध्ये क्लेम आणि काउंटर क्लेम दोन्ही असतील तर मग काय होतं?
1: छान प्रश्न विचारला. डिपॉझिटची रक्कम ही दाव्यातील क्लेमनुसार ठरवली जाते. जर दाव्यामध्ये क्लेम आणि प्रतिपक्षाकडून काउंटर क्लेम असे जर का दोन्ही असतील तर लवाद किंवा लवाद न्यायाधिकरण क्लेम आणि काउंटर क्लेमसाठी वेगवेगळी रक्कम डिपॉझिट म्हणून निश्चित करतं.
0: आता या रकमेचा भरणा फक्त वादीलाच करावा लागतो का?
1: नाही, दाव्यामध्ये जितके पक्ष असतील त्या सर्वांना समप्रमाणामध्ये ही रक्कम विभागून भरणा करावा लागतो. काही वेळेला दाव्यामध्ये दोनपेक्षा जास्त पक्षही असू शकतात, मग त्याप्रमाणे ते डिव्हिजन होतं.
0: जर एखादा पक्ष ती रक्कम भरू शकला नाही तर मग काय परिणाम होतो?
1: काही वेळेला एखादा पक्ष ठरलेली रक्कम भरू शकत नाही, मग अशा प्रसंगी दुसरा पक्ष सुद्धा ती रक्कम भरू शकतो.
0: आता जर काही वेळेस म्हणजे दोन्हीही पक्षांनी जर ती रक्कम भरलीच नाही किंवा भरू शकले नाही तर मग काय परिणाम होतो?
1: जर दुसराही पक्ष ती रक्कम भरू शकला नाही तर मात्र लवाद किंवा लवाद न्यायाधिकरण लवाद प्रक्रिया स्थगित करू शकतं.
0: असा प्रकार क्लेमसाठी न होता फक्त काउंटर क्लेमसाठी झाला तर मग काय होऊ शकतं?
1: जर का क्लेमसाठी दोन्ही पक्षांनी रक्कम डिपॉझिट केली असेल तर ती प्रक्रिया सुरू होते. पण काउंटर क्लेमसाठी जर का दोन्ही पक्षांनी लवादाने निश्चित केलेल्या रकमेचा भरणा केला नाही तर मात्र काउंटर क्लेमची सुनावणी लवाद किंवा लवाद न्यायाधिकरण स्थगित करू शकतं.
0: श्रोते हो, आपण गप्पा मारत होतो कृष्णभूषण महाशब्द यांच्याशी लवाद या विषयावरती. पुन्हा आपण भेटणार आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो सावित्री अभ्यकसच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्या श्रोत्यांचं मी देविका मनापासून स्वागत करते. नेहमीप्रमाणेच आज सुद्धा वेगळ्या अभ्यकसच्या शिक्षकांची टीम आमच्या स्टुडिओत हजर झालेली आहे आणि त्यातल्याच आज आपल्या इथे आलेल्या आहेत निलोफर पटेल. निलोफर मॅडमबद्दल मला आपल्याला जरूर सांगायला आवडेल. खास मुलाखतीसाठी त्या सांगली जिल्ह्यातल्या विटा इथून आपल्या नाशिकला आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आज त्या आपल्या खास पाहुण्या आहेत. खास मुलाखतीसाठी त्या इथं आलेल्या आहेत. एम ए त्यांनी सोशियोलॉजीमध्ये केलं आहे आणि त्याच्यानंतर डीएडचं शिक्षण सुद्धा त्यांनी घेतलेलं आहे. त्याचबरोबर आता अॅबॅकसच्या प्रवाहात येऊन अॅबॅकसचं शिक्षण त्यांनी घेऊन स्वतः त्या अॅबॅकसचे उत्तम क्लासेस चालवत आहेत. तर हा सगळा त्यांचा प्रवास आपण जाणून घेऊया आणि त्यांच्याशी आता गप्पा मारायला सुरुवात करूया. निलोफरजी खूप खूप स्वागत आहे याच्या कार्यक्रमात.
1: धन्यवाद. तुमचेही खूप खूप आभार एवढ्या मोठ्या स्टुडिओमध्ये एवढ्या तुमच्या मोठ्या रेडिओमध्ये इथं येऊन आरजे समोर बोलण्याची संधी आम्हाला मिळेल त्याबद्दल तुमचेही खूप खूप आभार. आणि आमच्या नरेंद्र निकुम सरांमुळे आम्हाला इथे मिळालं त्यामुळे त्यांचं तर आम्ही कधी ऋण म्हणतात ना ते विसरू नाही शकणार. त्यामुळे त्यांचेही खूप खूप सरांचे आमचे खूप खूप धन्यवाद.
0: नक्की नक्की खूप स्वागत आहे. आणि खास तुमचं मी कौतुक हेच करेल. मुलाखतीसाठी भेट देण्यासाठी तुम्ही सांगलीहून वेळ काढून इथं आलेले आहात त्याच्यामुळे तुमचं विशेष कौतुक आहे. निलोफरजी मला आपल्याला सुरुवातीचाच प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही मूळच्या कुठल्या आहात?
1: मी मूळच्या मुंबईची आहे. मुंब्रा इथे माझं पूर्ण शिक्षण झालेलं आहे. लग्न अगोदर मी डीएड आणि बीए कम्प्लीट केलं आणि त्यानंतर माझं लग्न झाल्यानंतर मग मी एमए कम्प्लीट केलं लग्नाच्या नंतर आणि त्यानंतर मी घरी ट्युशन घेत होते.
0: बरं.
1: आणि नंतर माझ्या पप्पांच्या ओळखीमुळे सरांची ओळख झाली आणि सरांच्या ओळखीमुळे मी अबॅकस मध्ये एंटर झाली.
0: अच्छा. बर. मग एम ए आपण मुंब्रा इथे केलं म्हणजे मुंबईला केलं.
1: कलिना युनिव्हर्सिटी.
0: बर. आणि मग त्याच्यानंतर लग्न होऊन तुम्ही सांगलीला गेलात.
1: हो. लग्न
0: मग लग्नाच्या आधी आपण काही जॉब वगैरे करत होतात?
1: लग्न अगोदर मी एक वर्ष जॉब केलेला होता डीएड नंतर.
0: बर.
1: जॉब करता करता मी बीए चं शिक्षण कम्प्लीट केलं.
0: बर बर. अरे वा. आणि मग सांगलीला गेल्यानंतर म्हणजे मुंबई सोडून एकदम सांगली सारख्या भागात आपण गेलात म्हणजे अर्थात सांगली सुद्धा खूप आता प्रगत आहेच किंवा एक मोठं ठिकाण आहे पण मुंबईची सवय असते आपल्याला आणि त्याच्यानंतर तुम्ही सांगलीला गेलात तर तिथे गेल्यानंतर साधारणपणे कशा पद्धतीनं रुटीन किंवा एक शिक्षण कसं तुमचं वेगळं सुरू झालं?
1: रुटीन म्हणजे असं होतं की शिक्षण झालेलं होतं घरातल्यांचं म्हणजे सासऱ्यांचं म्हणजे सुरुवात अशी काही नव्हती फक्त ट्युशन असं चालू होतं आणि त्यानंतर लहान मुलं होती. लहान मुलांना सोडून बाहेर जाणं मी माझं एक सांगायला असं आवडेल म्हणजे असं बोलू शकते की मी माझा एक परमनंट जॉब लेफ्ट केला.
0: हो.
1: का तर की लहान मुलांना सांभाळून करणं म्हणजे पूर्ण दिवस तिथे जातो त्यामुळे ते मला ते लेफ्ट करावं लागलं आणि शांतपणे घरात बसावं लागलं आणि म्हणतात ना ते म्हणजे हक्काच्या गोष्टी मी खूप साऱ्या अशा सोडून दिल्या आणि त्यानंतर परत ते शून्यातून पुढे निर्माण करायची जिद्द ही आपल्या ब्रेनटेन संस्थेनी केली की बाबा शून्यातून आपण पुढे निर्माण करू शकतो.
0: बरोबर बरोबर. नक्कीच. आणि मला वाटतं हे मी समजू शकते की एक आपली पूर्ण वेळची नोकरी सोडून जेव्हा घरात बसण्याची वेळ येते तेव्हा थोडंसं मन कुठेतरी नाराज होतं पण घरच्या जबाबदाऱ्या असतात मुलांची जबाबदारी असते. पण याच्यामध्ये मला हे खूप आवडलं की तुमच्या सासरच्यांनी तुम्हाला खूप छान सपोर्ट दिला.
1: सपोर्ट केला.
0: आणि मग त्याच्या
1: खास करून माझ्या सासूबाईंनी खूप सपोर्ट केलेला.
0: अरे वा. खूपच छान. तुमच्या बोलण्यात सुद्धा तुमचं बॉन्डिंग मला जाणवते आणि नक्कीच ते खूप चांगलं आहे. ब्रेन ट्रेनशी संपर्क कसा आला?
1: ब्रेन ट्रेनशी माझ्या पप्पांचं नेहमी त्यांच्या मोबाईल मध्ये काही ना काही चाललेलं असतं. मग सरांचं आणि माझ्या पप्पांना सरांचा नंबर मिळाला की असं असं अबॅकस आहे तिथे तू कर एवढं शिक्षण घेतलेलं आहे शांत बसू नकोस काहीतरी कर म्हणून माझे पप्पा खूप माझ्या पाठी लागले. मी म्हटलं नाही मला नाही करायचं आता सगळं स्टॉप झालेलं आहे आता काही करू नाही शकत मी फक्त ट्युशन वगैरे एक करते. तर माझ्या पप्पांनी मला सपोर्ट केलं म्हणजे सपोर्ट म्हणजे गाईड केलं तू जा कर कर कर नाही झालं तरी पैसे नसले तरी तू काही पण कर हेच माझ्या पप्पांनी सांगितलं. मग माझ्या हजबंडनी पण सांगितलं बघ तुला जमेल का लहान मुलं हे ते करून तुला करता येईल का नाही करता येईल ते तुझ्यावर ते डिसिजन घे. मी म्हटलं ठीक आहे बघूया जे होईल ते होईल पण मी करणार. तर करत करत मी ब्रेन टेनला आपले जॉईन झाले. खूप छान वाटलं ब्रेन टेनला म्हणजे 9:30 आमचा क्लास असतो. मग त्याच्यामध्ये मला सासूबाईंनी पण इतका सपोर्ट केला आणि सगळं काम सोडून ते करणं म्हणजे असं प्रत्येक सासू असं करू शकत नाही पण माझ्या सासूने मला केलं सपोर्ट.
0: खूपच छान. आणि नक्कीच तुमच्या सासूबाईंचं खूप कौतुक आहे की तुमच्या सुनेला म्हणजे तुम्हाला स्वतःला सपोर्ट देण्यासाठी त्यांनी सगळी जबाबदारी घेतली आणि मुलांचंही त्यांनी व्यवस्थित सांभाळ केला.
1: खूप.
0: ही जी वेळ होती तुमची ऑनलाईन शिक्षणाची ती नक्कीच तुमच्या फायद्याची ठरली असेल.
1: खूप खूप.
0: पण ऑनलाईन शिक्षण घेत असताना तुम्हाला काही अडचणी आल्या का?
1: अडचणी वगैरे असं काही नाही आल्या. नाही आल्या.
0: बरं.
1: जरी अडचणी आल्या तरी माझ्या लहान मुलांनी खूप सपोर्ट केलं की बाबा मला सतवणं म्हणजे असं असतं की बाबा आपण क्लास करत असताना बुक घे पेन घे हे मम्मी मला हे पाहिजे मला ते पाहिजे माझ्या मुलांनी अजिबात काय असं केलेलं नाही. म्हणजे सगळं म्हणजे माझ्या मुलांनी पण खूप छान सपोर्ट केला घरच्यांनी सपोर्ट केला त्यामुळे मी इतकं मोठ्या याच्यापर्यंत येऊ शकले.
0: नक्की नक्की. खूपच छान. आता मग जेव्हा शिक्षण तुमचं पूर्ण झालं अॅबॅकसचं, मग त्याच्यानंतर पुढे तुम्ही क्लासेस घ्यायचं कधी ठरवलं?
1: जसं जसं मी शिकवत गेले तसं तसं मी शिकवत गेले. जसं सरांनी मला शिकवलं तर त्यावेळेस मी आजपर्यंत तुम्हाला सांगायला आवडेल की मी आज 50 ते 60 विद्यार्थ्यांना लेवल 0 मी पूर्णतः फ्रीमध्ये शिकवलं. आणि ऍडमिशन आले ते वेगळे, ऍडमिशन का तेवढी पूर्ण नाही आली, पण म्हणतात ना सर की आपण समाजामध्ये आलेलो आहे तर समाजाचं काहीतरी देणं लागतं, मग ते ज्ञानदानाचं काम जे आहे ते आपण चालू केलेलं आहे. आणि अजून 100 ते 200 ते 500 विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. सरांचं जे आहे आम्हाला ब्रेन टेनला पुढे खूप पुढे घेऊन जायचं आहे. आणि नॅशनल मॅथ मॅरेथॉन जी आहे 2026 ची, तर ती सुद्धा आपल्याला एकही रुपया न घेता 10,000 स्टुडंट्सला आम्हाला कम्प्लीट करायचं आहे. एकही रुपया न देता ती कॉम्पिटिशन घेऊन एक वेगळं उदाहरण सेट करायचं आहे. आणि त्यासाठी खूप जणांनी सपोर्ट करावा आपल्या ब्रेन टेनला की आपल्याला 10,000 स्टुडंट्सला फ्रीमध्ये कॉम्पिटिशन, नॅशनल मॅथ मॅरेथॉन ही जी मोठी कॉम्पिटिशन आहे ती आपल्याला फ्रीमध्ये घ्यायची आहे. त्यासाठी सगळ्या पॅरेंट्सनी सगळ्यांनी आपल्या अॅबॅकसमध्ये मुलांना करावं. आणि त्यांचं अॅबॅकस वैदिक मॅथ्स रुबिक क्यूब हे जर केल्यानंतर त्यांचं जे ब्रेन ऍक्टिव्ह होतं आणि नक्कीच त्यांच्यामध्ये तो क्विकनेस जो असतो तो सेन्स हा लहान मुलांमध्ये लगेच डेव्हलप होतो. आणि त्याचा वापर त्यांना नक्कीच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये म्हणा, प्रत्येकाचं स्वप्न आहे की आता माझ्या मुलाला मोठं डॉक्टर बनावं, इंजिनियर बनावं, बिझनेसमॅन बनावं, काही बनावं, पण त्यासाठी जो सेन्स लागतो तो हा लहान वयामध्येच मुलांमध्ये डेव्हलप होतो. प्रत्येक जणांनी हे आपल्या अॅबॅकसला जॉईन व्हावं आणि अॅबॅकस करावं. असे जिल्हा परिषदची जी मुलं आहेत की जे करू नाही शकत त्यांनी सुद्धा हे आपल्या अॅबॅकसमुळे ते वंचित राहणार नाहीत, त्यांना सुद्धा अॅबॅकस हे भेटेल, फक्त त्यांची करण्याची जिद्द ही मनामध्ये हवी.
0: नक्की नक्की, खरंच हो हे पण तुम्ही महत्वाचं बोललात की तुम्हाला द्यायला सगळेजण भरपूर उत्सुक आहेत,
1: घेणारे नाहीयेत, घेणारे नाहीयेत.
0: नक्की नक्की,
1: त्यांच्याकडे खूप कमी फी आहे, त्यामुळे ते बाजूला असून सुद्धा ते 4,000-5,000 रुपये देऊन ते बाहेर क्लास करत आहेत, पण कमी फी आहेत म्हणून तिथे येत नाहीत, असे पण खूप सारे जण आहेत.
0: बरोबर, नक्की ह्या गोष्टी सुद्धा लक्षात आल्या पाहिजे सगळ्यांच्या. मला एक आपल्याला असं विचारायला आवडेल ते म्हणजे की विटा हे थोडस एक छोटं गाव आहे मला असं वाटतं, तर मग अशा ठिकाणी अॅबॅकसला जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हा रिस्पॉन्स कसा मिळाला?
1: रिस्पॉन्स म्हणजे मी जास्त ऍडव्हर्टाइजमेंट पण केली नाही, काही नाही, मी जे ट्युशन घेत होती त्या मुलांनाच मी शिकवून टाकलं पूर्णपणे. आणि नंतर मग तेच मुलं माझ्याकडे ऍडमिशनला आले आणि आता सेकंड थर्ड बॅच असं चालू झालेली आहे.
0: बर बर बर, अच्छा, खूप तुमचं कौतुक आहे निलोफरजी.
1: कालच आम्हाला नारी शक्ती सन्मान पुरस्काराने आम्हाला सन्मानित केलं आणि खूप कौतुकास्पद होतं आणि खूप काही नेम शिकायला मिळालं. आणि कालचा जो दिवस होता तो माझ्यासाठी अविस्मरणीय होता. काही म्हणजे एवढ्या लोकांमध्ये बसण्याची वावरण्याची संधी मिळाली आणि एवढ्या शिखरापर्यंत नेण्याचं काम आम्हाला आमच्या आदरणीय निकुम सरांमुळे मिळालं. एवढं कौतुक ते केलं ते मी म्हणजे शब्दांमध्ये ती व्यक्त करू शकतही नाही. आणि जे आपल्याला जे काही देता येईल ते आपण देऊ शकतो आणि आपण समाजामध्ये आलेलो आहोत तर समाजाचं आपण देणं आहोत हे मला सरांकडून मिळालं. आणि ज्ञानदानाचं काम हे पुढेही आणखीन चालू राहावं.
0: नक्की नक्की, खरंच खूप चांगले विचार आहेत तुमचे. आणि मला हेच सांगायला इथे नक्की आवडेल की घरातली एक स्त्री जर व्यवस्थित शिकलेली असेल आणि तिने जर सगळ्या जबाबदाऱ्या घेऊन अशी एक वेगळी जबाबदारी आणखीन शिरावर घेतली असेल तर नक्की तिचं कुटुंब सुद्धा खूप प्रगती करतं. आणि अर्थात तुमचे सासरचे आणि माहेरचे सुद्धा खूप सपोर्टिव्ह असल्यामुळे त्यांचा उल्लेख करणं सुद्धा इथे खूप गरजेचं आहे.
1: आज माझी मम्मी आलेली आहे, माझ्या लहान मुलांना घेऊन आली, पण मम्मी आहे म्हणून मी आली इथे. मम्मी माझ्या मुलांना सांभाळू शकते म्हणून मी इथेपर्यंत एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती मी येऊ शकते.
0: खरंच खूप कौतुक आहे आणि खरंच छान वाटलं तुमच्याशी बोलून, तुमचा प्रवास सगळा जाणून घेतला. खूप सुंदर पद्धतीनं आता हा प्रवास तुम्ही असाच पुढे चालू ठेवा आणि ब्रेन ट्रेनच्या यशात तुम्ही सुद्धा एक भर घाला नवीन. अशाच मी तुम्हाला शुभेच्छा देते. आणि तुम्ही इथे आलात, इतकी छान माहिती दिली, खास सांगली इथून तुम्ही आलेले आहात त्याच्या मी पुन्हा एकदा जाता तर तुमचं मी कौतुक करतेच. आणि तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना पुन्हा एकदा शुभेच्छा देते, इथे आलात त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद.
1: धन्यवाद, थँक्यू.

0: नमस्कार श्रोते हो, मराठा सेवा संघाचे नाशिक शहर अध्यक्ष नितीन सुगंधीजी आज आपल्याकडे आलेत. नितीनजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं.
1: धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
0: नितीनजी, पहिल्यांदा तर मराठा सेवा संघाच्या नाशिक शहर अध्यक्षपदी तुमची निवड झाली, तुमचं खूप खूप अभिनंदन.
1: धन्यवाद सर.
0: मला सुरुवातच याच्यावरनं करावीशी वाटते की हे मराठा सेवा संघ नेमकं काय आणि त्याचं काम कसं चालतं.
1: सर, सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ. मराठा सेवा संघ हा ॲडव्होकेट पुरुषोत्तमजी खेडेकर सर यांनी 1990 साली स्थापन केलेला मराठा सेवा संघ आहे. मराठा समाजाबरोबरच जे गरजू आणि बहुजन समाजातील युवक असतील, अधिकारी असतील, या सर्वांना मुख्य प्रवाहात आणणे, त्यांची उद्योगाची जडणघडण करणे, त्यांच्या विचारांची जडणघडण करणे आणि त्यांना उद्योग असेल, शैक्षणिक असेल, या सर्व पातळीवर स्थिर स्थावर करणे हा मराठा सेवा संघाचा एक मुख्य उद्दिष्ट आहे. आणि त्याकरता मराठा सेवा संघाचे 32 कक्ष आपण निर्माण केलेले आहे. संभाजी ब्रिगेड असतील, जिजाऊ ब्रिगेड असेल, मराठा उद्योजक कक्ष असेल, केशवराव भोसले संगीत कक्ष असतील, वैद्यकीय कक्ष असेल, विधी कक्ष असतील, असे 32 कक्षांची निर्मिती मराठा सेवा संघाची केलेली आहे.
0: नाशिक शहराचं काम कसं चालतं मग याच्यात?
1: आता नाशिक शहरात आपले मुख्यत्वे 4 कक्ष सध्या कार्यरत आहेत. मराठा सेवा संघ मुख्य कक्ष, ज्यामध्ये अनेक आयएएस आयपीएस अधिकारी असतील, कर्मचारी वृंद असतील, क्लास 1 लेवलचे अधिकारी असतील, त्याचबरोबर जे रिटायर झालेले असतील असे अधिकारी वर्ग, या सर्वांचं मिळून मराठा सेवा संघाचं या नाशिक शहरात उद्योजक कक्षासह काम चाललेलं आहे. आमचं दर बुधवारी उद्योग कक्षाची राजश्री शाहू पॉलिटेक्निक कॉलेजला मीटिंग होत असते. त्यामध्ये सर्व उद्योजक एकत्र येतात, एकमेकांचा व्यवसाय एकमेकाला समजून सांगतात, एकमेकांच्या व्यवसायाला पूरक काम कसं करता येईल, एकमेकांना पुढे कसं जाता येईल यावर विचारमंथन होतं. वेगवेगळे प्रवक्ते, वेगवेगळ्या क्षेत्रातील प्राविण्य असलेले प्रवक्ते त्या ठिकाणी बोलवले जातात, त्यांचं मार्गदर्शन घेतलं जातं. आपल्या विश्वास रेडिओचे विश्वास ठाकूरजी सर सुद्धा त्याला येऊन गेलेले आहेत, त्यांचंही मार्गदर्शन लाभलेलं. ज्या ज्या क्षेत्रात ज्या ज्या गोष्टींचं प्राविण्य व प्रभुत्व आहे अशा लोकांकडून मार्गदर्शन घेऊन उद्योजकांना पुढे नेण्याचं काम मराठा सेवा संघ नाशिक शहरात करत असतं. त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रात आता आम्ही दिवाळीनंतर जपान आणि कोरियासाठी अनेक रोजगार उपलब्ध असलेले असताना आपल्या अनेक लोकांना इंग्रजी, जापानीज आणि कोरियन लँग्वेजचे आम्ही आता कोर्सेस चालू करत आहोत की ज्या माध्यमातून जपानमध्ये किती तुम्हाला उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रात उपलब्धता आहे आणि कोरियामध्ये आहे याचं मार्गदर्शन करून त्या भागात आपल्या लोकांना पाठवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.
0: नितीनजी, आपण खूप पहिल्यापासून सामाजिक याच्यामध्ये सक्रिय आहात आणि असं म्हटलं जातं नेहमी की आजचा तरुण बिघडलाय, पण मला असं वाटतं त्याला व्यवस्थित दिशात मिळणं हे जास्ती महत्वाचं असतं, काय सांगाल तुम्ही?
1: नक्कीच. आज जर आपण नाशिक शहर किंवा संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर उद्योग आणि रोजगाराकडे युवकाला वळवण्यापेक्षा जे समाजाचे मार्गदर्शक असतील, राजकारणी असतील किंवा जे काही कोणी असतील, त्यांनी आजच्या तरुणाला शिक्षण आणि उद्योगाकडे वळवणं गरजेचं आहे. पण आपण आता बघत आहात की जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणे, आरक्षणाच्या नावावर आपलं राजकारण करणे, ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे मी एकदम प्रांजळपणे सांगतो, मी एका संघटनेत काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे, NSI चळवळीत मी गेले 12-20 वर्ष काम करत होतो, परंतु आजच्या युवा पिढीला खरोखर मार्गदर्शन आणि रोजगाराची गरज आहे. परंतु आपले आत्ताचे राजकारणी म्हणा किंवा जे काही त्यांचे मार्गदर्शक म्हणा, ते त्यांना त्या मार्गाला नेत नाही. याकरता उद्योजक आणि शिक्षण ही चळवळ युवकांमध्ये जोरात फोफावली पाहिजे आणि आपण त्याची सुरुवात केली पाहिजे असं मला वाटतं.
0: तुम्ही म्हणजे आता सामाजिक याच्याबरोबर सुद्धा आध्यात्मिक याच्याकडे जर बघितलं आपण, तर तुम्ही आपल्या नाशिकचं ग्रामदैवत कालिका माता त्याचे सुद्धा तुम्ही सक्रिय कार्यकर्ते आहात. नवरात्राच्या निमित्ताने कालिका आणि आपला तरुण याच्याबद्दल तुम्ही काय सांगा?
1: नक्कीच. आता संस्थान श्री कालिका देवी मंदिर हे नाशिकचं ग्रामदैवत आहे. नाशिकच्या ग्रामदैवतेच्या प्रांगणात आम्ही युवकांना आणि यांना रोजगार, उद्योग याचे शिबिरं आम्ही त्या ठिकाणी भरवत असतो. रक्तदानासारखं महत्वाचं काम करण्यासाठी त्यांना आम्ही, उद्योजक असतील त्यांच्या माध्यमातून प्रेरित करत असतो. त्या ठिकाणी आम्ही गरजू रुग्णांसाठी 40 रूम्स उत्तर महाराष्ट्रातून नाशिकमध्ये उपचाराला येतात यांच्यासाठी भव्य असा भक्तनिवास त्या ठिकाणी बांधलेला आहे. जे गरजू रुग्ण असतील किंवा नाशिक शहरातील लोक असतील त्यांच्यासाठी अत्यल्प दरात आपण त्या ठिकाणी भोजन व्यवस्था सुरू केलेली आहे. आणि कालिका मंदिर आणि देवस्थानच्या माध्यमातून युवकांना माझं असं सांगणं आहे की आपण भक्ती आणि शक्ती या माध्यमातून पुढे काम केलं पाहिजे, परंतु अंधश्रद्धा त्यातून बाळगली नाही पाहिजे, अंधश्रद्धेच्या आहारी त्यातून गेलं नाही पाहिजे आणि धर्माच्या नावाखाली एकमेकांमध्ये आपण वाटलो नाही गेलो पाहिजे. आज जो प्रकार या देशात चाललेला आहे, जिल्ह्यात, शहरात, महाराष्ट्रात चाललेला आहे, तो बंद झाला पाहिजे. धर्माच्या नावाखाली धर्मांधता वाढून आजचा तरुण त्यात भरडला नाही गेला पाहिजे. कालिका संस्थांच्या माध्यमातून किंवा सोशल ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपण त्या तरुणांना एवढंच सांगू शकतो की त्यांनी धर्माच्या माध्यमातून एकत्र यावे व एकमेकांना सहाय्य करून आपण कसं पुढे जाऊ शकतो, आपली पुढची पिढी यातून कशी शैक्षणिक क्षेत्रात, उद्योग क्षेत्रात काम करेल, हा धर्माचा आधार त्यांनी या गोष्टीसाठी घेतला पाहिजे असं मला वाटतं.
0: नितीनजी, आपण सामाजिकबद्दल बोललो, आपण आत्ताच धार्मिक आणि तेही अंधश्रद्धा नसावं तुम्ही सांगितलं, खूप छान सांगितलं तुम्ही. तसंच एक लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटला जातो मीडियाला. मीडियामध्ये सुद्धा तुम्ही चांगले कार्यरत आहात. पेपर मीडिया म्हटलं किंवा आता अनेक चॅनल्स निघालेत त्यांच्या मार्फत जे काही आजकाल दाखवल्या जातं म्हणता येईल, आमचा रेडिओ पण आहे, रेडिओच्या मार्फत आपण जनजागृती आणि हे करत असतो, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: आजचा जो मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, व्हिडिओ प्रसार माध्यम असतील, सोशल मीडिया असेल, यूट्यूब चॅनल असेल, यामध्ये युवा पिढी थोडी भरकटल्या गेलेली आहे. आणि मी निश्चितच सांगू इच्छितो की लोकशाहीचा हा जो चौथा स्तंभ आहे, या चौथ्या स्तंभाने देशाचं भवितव्य यापुढे डोळ्यापुढे ठेवलं पाहिजे. आजची पिढी किंवा आजचं जे वास्तव आहे, हे वास्तव्य अतिशय भयान आहे. ते वास्तव्य आपल्या प्रिंट मीडिया असो, दृकश्राव्य मीडिया असो, रेडिओ असो, या सर्वांनी आजच्या पिढीपुढे ठेवलं पाहिजे, लोकांची जागरूकता केली पाहिजे. राजकारण असेल, सत्ता असेल, या सर्व गोष्टी मान्य आहे, परंतु पुढे देशाला, युवा पिढीला आणि उद्योगांना, रोजगारांना ज्या गोष्टींची तीव्रता भेडसावणार आहे, त्याबद्दल सजग आत्ताच मीडियाने केलं पाहिजे. मीडियाने वास्तव दर्शन लोकांपुढे दाखवलं पाहिजे. आज शेतकरी असो, या शेतकऱ्याच्या विषयी कुठलीही मीडिया किंवा कुठल्याही प्रिंट मीडिया असेल, व्हिडिओ मीडिया असेल, हे कुठल्याही चॅनल त्या बाबतीत कुठल्याही प्रकारचं काही करत नाही. आज अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आपण बघत आहात की प्रिंट मीडिया असेल किंवा लोकल चॅनल असतील, याच्यावर तुम्हाला कुठल्या बातम्या दिसतात की ज्यातून पुढच्या पिढीचंही भलं होणार नाही, शेतकऱ्यांचंही भलं होणार नाही, किंवा आपल्या महाराष्ट्राचं, नाशिकचं, शहराचं कोणाचंही भलं होणार नाही, अशा बातम्या त्या ठिकाणी दाखवल्या जातात. परंतु शेतकऱ्याचं झालेलं नुकसान, अवकाळीमुळे झालेलं नुकसान, शेतकरी हमी भाव मागतोय त्याच्याकरता शासन काही करत नाहीये, ह्या वस्तुस्थिती मीडियाने मांडल्या पाहिजे. आणि मीडिया आपण जो लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतो, आज तो झोपल्यासारखा मला वाटतो.
0: आपण बऱ्याच विषयांवरती बोललो, पण मला असं वाटतं राजकारणाशिवाय विषय पूर्ण होत नाही. आणि नाशिकचं राजकारण हे खूप मोठं आहे. म्हणजे आज नाशिकने मंत्री पण दिलेले आहेत, केंद्रात पण मंत्री दिलेले आहेत, असं असताना सुद्धा नाशिकचा विकास आणि नाशिकची जडणघडण ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे, खरं तर आपला नाशिक जिल्हा जो आहे तो लष्करी दृष्ट्या सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे, धार्मिक दृष्ट्या सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे आणि औद्योगिक दृष्ट्या सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. आता नुकतंच नवीन आपल्याकडे निवडणुका घोषित पण होतील जानेवारीच्या आत, या राजकीय दृष्टीने नाशिक बद्दल तुम्ही काय सांगाल?
1: स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा वारसा लाभलेला नाशिक जिल्हा आपला आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांना नाशिक जिल्ह्याने बिनविरोध निवडून दिले. त्यानंतर करन्सी नोट प्रेस असेल, गांधीनगर प्रेस असेल आणि यशवंतराव चव्हाणांची देणगी आपल्याला HL सारखा कारखाना नाशिकला दिला, त्यामुळे नाशिक शहरात उद्योगधंदे उभे राहिले. परंतु नंतरच्या काळात राजकारण हे गटातटाचं, जातीपातीचं राजकारण नाशिक शहरात सुरू झाल्यानंतर उद्योगधंदे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेले होते. सातपूर, अंबड यासारख्या मोठ्या औद्योगिक वसाहतीमुळे नाशिक हे ग्रामीण भाग होता, परंतु ह्या औद्योगिकरणामुळे नाशिकला पुण्या, मुंबई आणि औरंगाबाद नंतरचं शहराचं स्वरूप प्राप्त
0: झालं.
1: हा, आणि नाशिकचं वैशिष्ट्य असं होतं सर की तुम्ही पुणा, मुंबई, जळगाव, औरंगाबाद कुठल्याही शहरात जाण्यासाठी नाशिक शहरातून सर्व सोयी सवलती उपलब्ध आहेत आणि 5 तासाच्या अंतरावर सगळे शहर आहेत. नाशिक जिल्ह्याला पाण्याचं वरदान आहे, रस्त्यांचं आहे, लाईटचं आहे, तरी सुद्धा जे राजकारण गेल्या 15-20 वर्षात नाशिक शहरात फोफावलं, गुंडगिरी असेल, जातीवादाचं राजकारण असेल, एकमेकांकडे दूषित नजरेने बघायचं असेल, सत्तेसाठी ससेमीरा असेल, यात नाशिकचा विकास कुठेतरी मागं पडलाय असं मला वाटतंय. जे महापालिकेत नगरसेवक म्हणून आपले मित्र किंवा जे काही आपले बरोबरचे लोक असतील ते जातात, नाशिकचा विकास म्हणजे त्यांच्या दृष्टीने फक्त लाईट, रस्ते, पाणी आणि गटार. याच्या पलीकडं 4 किलोमीटरची पेरीफेरी असलेलं नाशिक आज 15 किलोमीटरच्या पेरीपर्यंत पोहोचलेलं आहे. त्या प्रत्येक ठिकाण आपण विकास केला पाहिजे. ज्या गोष्टी, एकदम सोपं उदाहरण मी तुम्हाला देतो की ज्या गोष्टी करोडो रुपये खर्च करून आपण तयार केलेल्या आहेत जनतेच्या पैशाने, पेलिकन पार्क असेल, दादासाहेब फाळके स्मारक असेल, कुसुमाग्रज उद्यान असेल, आज त्यांची परिस्थिती काय, आपण ते उभं करण्यावर करोडो रुपये खर्च करतो परंतु ते मेंटेनन्स राहणार, जसं बॉटॅनिकल गार्डन असेल, आज या कुठल्याच वस्तू अस्तित्वात नाही, तर त्या तशा स्थितीत ठेवणं, त्यात अजून प्रगत करणं याकडे आपण लक्ष देत नाही. औद्योगिक विकास कसा झाला पाहिजे, औद्योगिक विकासाबद्दल शहरं चांगले कसे उभे राहिले पाहिजे, पुढील 30 वर्ष शहराला लागणाऱ्या गरजेच्या वस्तू या कशा झाल्या पाहिजे, शहराची डेव्हलपमेंट कशी झाली पाहिजे, याकडे कोणाचंही लक्ष सध्या तरी दिसत नाही. फक्त निवडून येणे आणि नगरसेवक होणे या पलीकडे आत्ताच्या पिढीला मला तरी वाटतं की 30 वर्षाचा नाशिकचा रोडमॅप त्यांनी तयार केलेला पाहिजे. अनेक उद्योजक आहेत की त्यांना या सगळ्या गोष्टी वाटतायत. नाशिकच्या लगत आता दिंडोरी असेल, गोंदा असेल, सिन्नर असेल, या ठिकाणी सुद्धा उद्योग व्यवसाय किंवा अनेक उद्योजक येत आहे. त्या सर्व संधीचा फायदा घेऊन 30 किलोमीटरची पेरीफेरी ही नाशिक शहराची विकसित झाली पाहिजे. हेच मी आत्ताच्या येणाऱ्या राजकारण्यांना, आमदार खासदार तर आता झालेले आहेत, नाशिक शहरात अनेक मंत्री होऊन गेलेले आहे. डॉक्टर डी एस आयर असताना त्यांनी आरोग्य विज्ञान पीठ आणलं, त्यानंतर नाशिक शहरात यशवंतराव मुक्त विद्यापीठ आलं, अनेक मोठे मोठे प्रकल्प नाशकात आले, पण त्यापासून नाशिक डेव्हलप काही अजून झालेलं दिसत नाही. मेडिकल कॉलेजेस नाशिकमध्ये आहेत, नाशिकला आता पुण्यानंतर शिक्षणाची पंढरी समजलं जातं, अनेक मोठे मोठे विद्यापीठ नाशकात आले. तर त्या सर्व गोष्टींचा फायदा घेऊन या राजकारण्यांनी नाशिकची प्रगती करावी असे मला वाटतं.
0: नितीनजी, खूप छान आपण चौफेर तुमच्याशी गप्पा मारल्या, खूप छान वाटलं तुम्हाला भेटून, आणि आमच्या श्रोत्यांना पण खूप छान वाटलं असेल.

0: क्रांती करावी आणि आपलं भवितव्य घडवावं असाच संदेश मी या माध्यमातून आज युवा पिढीला देऊ इच्छितो.
1: नितीनजी, तुम्ही आणि आमच्या श्रोत्यांशी गप्पा मारल्यात, खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, हे होते मराठा सेवा संघ नाशिक शहर अध्यक्ष नितीन सुगंधी.

0: नमस्कार, मी डॉक्टर सुषमा दाते बोलते. आज मी धुळ्यात आहे आणि डॉक्टर आशिष पानट यांची मुलाखत घ्यायची आहे मला. डॉक्टर आशिष पानट हे धुळ्यातील नामवंत फिजिशियन आहेत. ते MD मेडिसिन, DNB मेडिसिन झालेले आहेत आणि सामाजिक वैद्यकीय क्षेत्रातही त्यांची फार मोठी कामगिरी आहे. पण आज त्यांच्याशी बोलणार आहेत ते कवी, गीतकार, गझलकार डॉक्टर आशिष पानट म्हणून. त्यांचा शब्दाशीचा कविता संग्रह, गझल संग्रह प्रसिद्ध झाला आहे. मिसमॅच या मराठी चित्रपटाची गीतं त्यांनी लिहिली आहेत. ही गीतं आशाताई भोसले, हरिहरन, सोनू निगम, बेला शेंडे, अवधूत गुप्ते या दिग्गजांनी गायली आहेत. मिसमॅच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून मराठी चित्र पदार्पणचा पुरस्कार त्यांना मिळालाय. मन चिंब चिंब या अल्बमसाठी सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे. अनेक पुरस्कार त्यांना आहेत आणि सध्या शब्दांनी वादळ व्हावे हा स्वतःचा काव्य गीत गझलांचा हृदयस्पर्शी कार्यक्रम ते आणि डॉक्टर नीरज करंदीकर सादर करतात. रसिकांचा त्यांना खूप छान प्रतिसाद मिळतो. आज याच संदर्भात त्यांच्याशी बोलणार आहोत, काव्य गीत आणि गझल या संदर्भात. नमस्कार डॉक्टर आशिष.
1: नमस्कार सुषमाताई.
0: आज मला पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की तुम्हाला काव्य सुचलं कसं आणि तुमच्या एखाद दुसऱ्या कविता ऐकवा.
1: सर्वप्रथम तमाम काव्यरसिक आणि साहित्यप्रेमींना आधी मी अभिवादन करतो, सादर प्रणाम करतो. आणि काव्याचे रसिक आणि कवी यांच्यातील परस्पर नात्यांवर मी लिहिलेल्या दोन ओळी आहेत त्याने कार्यक्रमाची सुरुवात करतो आणि मग नंतर आपण आपल्या प्रश्नाकडे येऊयात. तर त्या ओळी अशा आहेत. शब्दस्वरांच्या हिंदोळ्यावर, शब्दस्वरांच्या हिंदोळ्यावर माझे मन हे गाते आहे. शब्दस्वरांच्या हिंदोळ्यावर माझे मन हे गाते आहे. साहित्याच्या भाळी लिहिले तुमचे माझे नाते आहे, तुमचे माझे नाते आहे. धन्यवाद. आता तुमच्या प्रश्नाकडे येतो. तर कविता अगदी आतून आली पाहिजे, मनातून आली पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे कवितेचा प्रवास हा हृदयापासून हृदयापर्यंत असतो असं माझं मत आहे. म्हणजे कवीच्या हृदयापासून ते रसिकांच्या हृदयापर्यंत हा प्रवास असतो. आणि यावरच भाष्य करणारी मी लिहिलेली एक कविता आहे, ती परत एकदा सादर करतो. तर कविता अशी आहे, असे स्फुरावे काव्य अचानक. कविता कशी सुचली पाहिजे किंवा काव्य कसं सुचलं पाहिजे, तर असे स्फुरावे काव्य अचानक जसा कुणाच्या हृदयी पाझर. असे स्फुरावे काव्य अचानक जसा कुणाच्या हृदयी पाझर. ओल्या मातीवर हृदयीच्या उमटावे शब्दांचे पाऊल. अशीच यावी कविता अवखळ, अशीच यावी कविता अवखळ. मनातल्या या पारंब्यांवर टिपून घ्यावे शब्दांनी हे मनात हुरहुरणारे काहूर. अशी सुचावी गझल कधी की, अशी सुचावी गझल कधी की. शब्दांनी ही वादळ व्हावे उधाणलेला सागर होऊन. द्यावी ओहो टीची चाहूल, द्यावी ओहो टीची चाहूल. धन्यवाद.
0: फारच सुंदर आहे. काव्य निर्मितीच्या बद्दलची ही कविता फार छान आहे. आता एखाद दुसरी कविता ऐकवायला छोटी.
1: जरूर. बऱ्याचदा आता मी डॉक्टर आहे तुम्ही ओळख करून दिली, तर बऱ्याचदा लोक मला विचारतात की तुम्ही डॉक्टर असूनही काव्याकडे कसे वळलात. तर ह्या प्रश्नाचा रोख म्हणजे बऱ्याचदा मी उत्तर त्यांना हेच देतो की मी कदाचित मी डॉक्टर आहे म्हणूनच मी काव्याकडे वळलो. पण या प्रश्नाचा रोख त्यातला असा असतो की तुम्ही डॉक्टर आहात म्हणजे तुमचं एक डॉक्टर हे वलय आहे ते सोडून तुम्ही साहित्याकडे कसे किंवा काव्याकडे कसे. तर त्यावर परत भाष्य करणारी मी लिहिलेली कविता सादर करतो. कवितेचं नाव आहे वलय. वलय का निर्माण करतो आपण आपल्या भोवती वलय? वलय का निर्माण करतो आपणच आपल्या भोवती वलय? बोचऱ्या थंडीत काचेच्या तावदानावर चिकटणाऱ्या धुक्यासारखं आणि बोट फिरवली की नाहीस होणार वलय. सिगारेटच्या धुराच्या गोल गोल वर्तुळासारखं आणि फुंकर मारली की भंगणार वलय. कडक उन्हात पडणाऱ्या उघड्या पावसासारखं आणि बरसणं थांबलं की बाष्पावलेल्या पाण्यासारखं वलय. तसं वलय आणि विलय दोन्ही शेजारचे शब्द, पण एक क्षणभंगूर आणि दुसरं अनादी सत्य. कुणालाच न चुकणार, कुणालाच न चुकणार. धन्यवाद.
0: फारच छान कविता आहे.
1: धन्यवाद.
0: फार छान. तुम्ही ह्या कविता लिहिल्या त्या शब्दाशीष मध्येही आहेत आणि तुम्ही गीत लिहिली.
1: हो.
0: ती गीत हे सिनेमासाठी लिहिली आहेत. तर त्याच्याबद्दलच्या काही आठवणी सांगा. मिस मॅच या चित्रपटासाठी तुम्ही गीतलेखन केलंय.
1: जरूर, मिस मॅच या चित्रपटासाठी मी जवळपास 4 गीतं लिहिली आहेत आणि ती तुम्ही सांगितल्याप्रमाणे ती गीतं आशाताई भोसलेंपासून हरिहरनजी, अवधूत गुप्ते, बेला शेंडे, सोनू निगम या सगळ्या दिग्गजांनी गायलेली आहेत हे मी माझं भाग्य समजतो. आणि मिसमॅचच्या वेळेचा एक अनुभव असा आहे गंमतशीर, म्हणजे मिसमॅच या चित्रपटाचा संगीतकार, चित्रपटाचे संगीतकार डॉक्टर नीरज करंदीकर यांनी मला एक सिच्युएशन सांगितली दिग्दर्शक आणि संगीतकाराने की नायकाला कुठला तरी ऍक्सिडेंट झालेला आहे आणि त्यावेळेला नेमकं नायकाला नायिकेबद्दल आणि नायिकेला नायकाबद्दलच्या अव्यक्त प्रेमाची जाणीव होते, म्हणजे अजून प्रेम व्यक्त झालेलं नाही पण त्यांना ती जाणीव झालेली आहे. तर ह्याच्यावर एक तुम्ही गीत लिहा. आणि संगीतकाराने मला त्यावेळेला मुभा दिली की तू आधी शब्द लिही, म्हणजे दोन प्रकारे गीत लिहिलं जाऊ शकतं, एक तर संगीतकार आधी चाल लावतो आणि मग त्याच्यावर गीतकार शब्द लिहितो, किंवा दुसरा प्रकार आहे की गीतकार आधी शब्द लिहितो आणि मग त्याला संगीतकार चाल लावतो. तर या बाबतीमध्ये संगीतकाराने मला हे स्वातंत्र्य दिलं होतं की तू पाहिजे ते शब्द लिही सिच्युएशनला अनुसरून, आणि मग त्याप्रमाणे, आणि गझल हा माझा आवडता फॉर्म असल्यामुळे मी अशा द्विपदी केल्या होत्या, 4-5 गझलचे जसे शेर असतात तशा 4-5 द्विपदी करून त्या संगीतकाराकडे पाठवल्या. आणि त्या द्विपदी मग संगीतकाराने बघितल्यानंतर त्याला पण त्या आवडल्या आणि त्याने चाल लावली, पण त्याच्यामध्ये त्याने आवर्तनं घेतली होती त्या चालीमध्ये, आणि मग त्याने ते आशाताई भोसलेंकडे ते सगळं पाठवलं आणि त्यांना मग ते चालही आवडली, शब्दही आवडले, पण मग त्यांनी एक सजेशन त्याच्यामध्ये दिली की हे तुम्ही म्हणजे याच्यामध्ये आणखीन शब्द जर भरले, कारण त्यांनी चाल आवर्तनासारखी घेतली होती,
0: म्हणजे एकच ओळ पुन्हा पुन्हा
1: रिपीट होत होती, तर मी ते गझल फॉर्मॅट सारखी केल्यामुळे द्विपदी होत्या त्यामुळे त्यांनी ते सजेस्ट केलं की यात आणखीन शब्द जर तुम्ही लिहिले याच्यावर तर ते जास्ती उठून दिसेल. आणि त्याप्रमाणे मग मी ते लिहिले, म्हणजे ते सुरुवातीचे शब्द असे होते की समजले तुला ते कळाले मलाही, उमगल्या नव्या जाणीवा आज काही, कसे आज होती तुझे वास सारे, कसा आज वारा तुझे श्वास वाही. आणि पुढे मग बाकीचं काव्य होतं.
0: हा निरोप केव्हा आला आणि तुम्ही ते
1: हा निरोप म्हणजे मग आशाताईंचा हा निरोप हा ज्या दिवशी आम्हाला दुसऱ्या दिवशी रेकॉर्डिंगला जायचं होतं पहाटे, त्याच्या आदल्या दिवशी सुमारे 11:30 सुमाराला तो आला, संगीतकाराचा फोन आला की आशाताई असं असं म्हणतायत तर त्यावर आणखीन शब्द लिहा. तर ते एकाच वृत्तात लिहायचे शब्द, मग ते 11:30 ते जवळपास 1:30-2 पर्यंत ते लिहून मग दुसऱ्या दिवशी आम्ही रेकॉर्डिंगला गेलो आणि ते शिवधनुष्य पेलण्यासारखंच होतं, कारण आशाताईंना ते आवडतील की नाही हे आम्हाला माहीत नव्हतं, पण नशिबाने त्यांना ते आवडले. नंतर त्यांनी ते जाहीररित्या सांगितलं पण की हल्ली मी फारशी गात नाही पण मला जर शब्द आणि स्वर सूर आवडले तरच मी ते गाणं करते. आणि ते इतकं सुंदर गायलेलं आहे आशाताईंनी, समजले तुला ते कळाले मलाही असं
0: ते
1: गाणं
0: युट्यूबवर सगळ्यांना ऐकायला,
1: युट्यूबवर आहे मिसमॅच मराठी, आणि मग त्याच्यामध्ये जे सॉंग्स येतात त्याच्यामध्ये ते गाणी गीतं जी येतात त्याच्यात ते समजले म्हणून गीत आहे, तर ते जरूर ऐकावं रसिकांनी, आवडेल नक्की.
0: वा, हे गीताची आठवण फारच छान.
1: आणि त्यातला आणखीन मग गंमत अशी आहे की दुसऱ्या दिवशी आम्ही रेकॉर्डिंगला गेलो आणि मग तिथे आम्ही कॉम्प्युटराइज प्रिंट नेली होती आणि आशाताईंना भेटलो, त्यांना नमस्कार वगैरे केला आणि आशाताईंनी विचारलं कुठे आहे गीत, तर मग आम्ही त्यांना ते दिलं, पण त्या म्हटल्या की नाही मला हे असं नाही, मला हस्ताक्षरातच लिहिलेलं लागतं, म्हणजे पेनने किंवा पेन्सिलीने तुम्ही मला लिहून द्या. आणि मग मी गीतकार असल्यामुळे अक्षरशः मी आशाताईंच्या शेजारी बसून ते गीत त्यांना लिहून दिलं आणि मग तेच त्यांनी पुढे त्या स्टँडवर ठेवून ते गायलं, म्हणजे संगीतकाराने तर त्यांच्याकडून ते गाऊन घेतलं हे त्यांचा मोठेपणा आहेच आशाताईंचा, की पण मलाही ते इतकं, कारण माझाही त्यात कुठे सहभाग मला कुठेतरी त्यात तो दिसला की मी लिहिलेला कागद समोर ठेवून त्या गात होत्या, हा खूपच हेलावणारा अनुभव होता. म्हणजे
0: अगदी, आणि डॉक्टर असून तुमचं हस्ताक्षर फार सुंदर आहे म्हणून ते आशाताईंनी ते समोर ठेवून गायलं, फारच छान.
1: नशिबाने हस्ताक्षर चांगलं होतं म्हणून मला ते तिथे लिहायला मिळालं त्या.
2: फार छान. आता आपण थोडं गझलकडे येऊया. गझल हा फॉर्म जरा अवघडच आहे, कारण त्याच्यामध्ये वृत्त असतात, शब्द पण तसे मीटरमध्ये बसायला लागतात.
1: बरोबर.
2: तर थोडं गझलबद्दल सांगा.
1: तर खरं सांगायचं तर गझलचा जो काय डोलारा, हिंदी असो, उर्दू असो, अरबी, फारसी किंवा मराठी किंवा इतर रिजनल जे फॉर्म्स आहेत, ह्या सगळ्या गझलचा जो डोलारा ज्या छंदशास्त्राच्या पायावर उभा आहे, त्याचा खरं तर उगम भारतात आहे. म्हणजे संस्कृतमध्ये आहे. म्हणजे पिंगलांनी लिहिलेला छंदसूत्र हा जो ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये अनेक छंद आणि वृत्तांचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. आणि मग पुढे हे सगळं आपले जे छंदशास्त्र आहे, हे मग पर्शिया मार्गे अरबस्तानात, आणि मग तिथे अरबस्तानात त्याच्यावर आणखीन संस्करण झालं, आणि त्यांनी अत्यंत छान संस्करण केलं आहे. आणि मग परत आपल्याकडे ते पर्शिया मार्गे परत आपल्याकडे ते आलेलं आहे. म्हणजे मूळ गाभा जो आहे, त्याचं जे टेक्निक आहे, शास्त्र जे आहे, ते आपल्याकडेच त्याचा सगळ्यात आधी शोध लागलेला आहे. आणि जसं पूर्वीच्या संस्कृत वाङ्मयामध्ये दोन चार चार पदांचे श्लोक असायचे, तसे गझलमध्ये दोन दोन ओळींचे शेर असतात. म्हणजे थोडक्यात एक शेर म्हणजे दोन पदांचा, म्हणजे एक द्विपदी असं आपल्याला म्हणता येईल. आणि अशा किमान पाच शेरांनी एकत्र बांधलेली मोळी म्हणजे गझल असं आपल्याला.
2: सगळे पाचही शेर एकसारख्याच भावना व्यक्त करतात?
1: नाही, मग ते त्यातला एका शेराचा दुसऱ्या शेराशी अर्थार्थी काही संबंध असेलच असं नाही, किंबहुना तो नसतोच.
2: उदाहरण सांगा ना.
1: म्हणजे आता हे उदाहरण द्यायचं झालं तर एक मी लिहिलेली एक गझल आहे, ती सादर करतो. की गझल कशी असते, म्हणजे आता त्याच्या आधी थोडीशी परत एक पार्श्वभूमी सांगतो की पु ल देशपांडे नेहमी म्हणायचे की गझल हे नुसतंच वृत्त नाही, तर ती एक वृत्ती आहे, आणि इतकंच नाही तर त्यात एक सूक्ष्म अशी निवृत्ती पण आहे. तर हे अगदी तंतोतंत खरं आहे. म्हणजे मगाशी मी जे सांगितलं की अशी सुचावी गझल कधी की शब्दांनीही वादळ व्हावे, अशी वृत्ती पाहिजे. बेफिकीर बेपर्वा वृत्ती असते गझलची, आणि सगळं काही झुकून देण्याची वृत्ती असते. आणि मग त्याच्यानंतर मी जे लिहिलं होतं त्या कवितेमध्ये की उधाणलेला सागर होऊन द्यावी ओ हो टीची चाहूल, तर त्यात ती निवृत्ती पण कुठेतरी येते. ती कविता होती, पण त्याच्यात गझलची वृत्ती मी सांगितलेली. तर आता गझल म्हणजे नेमकं काय यावर भाष्य करणारी एक गझल आहे, म्हणजे गझलेवरची गझल आहे, ती सादर करतो.
2: जरूर.
1: तर ती गझल अशी आहे की आता मी डॉक्टर आहे त्यामुळे आधी पथ्य सगळ्यांना सांगावी लागतात, तर गझलची पथ्य कुठली आहेत हे त्यातून मी सांगितलेलं आहे. तर गझल अशी आहे की हे एवढेसे पथ्य थोडे पाळणे म्हणजे गझल, हे एवढेसे पथ्य थोडे पाळणे म्हणजे गझल, नुसतेच वरवर भेटण्याचे टाळणे म्हणजे गझल, हे दुःख तुमचे ही मुक्याने सोसणे म्हणजे गझल, हे दुःख तुमचे ही मुक्याने सोसणे म्हणजे गझल, अन आसवे तुमची उरी सांभाळणे म्हणजे गझल. का मोगऱ्याचा गंध येतो नेमका रात्री इथे, प्रश्न आहे की का मोगऱ्याचा गंध येतो नेमका रात्री इथे, रात्री कुणाच्या आठवांना माळणे म्हणजे गझल. ती ओळखीची वाट जेव्हा साथ येथे सोडते, ती ओळखीची वाट जेव्हा साथ येथे सोडते, बेवारशी वाटे समग कवटाळणे म्हणजे गझल. आणि शेवटचा शेर आहे की सरस्वतीचे दान हे, सरस्वतीचे दान हे आशिष्टीचा म्हणजे गझल, अन दीप शब्दांचे उराशी जाळणे म्हणजे गझल. आता ह्याच्यामध्ये गझलची माहिती जर आणखीन सांगायची झाली तर ह्याच्यामध्ये हे असे पाच शेर, म्हणजे किमान पाच शेर लागतात प्रत्येक गझलमध्ये. गझल म्हणून ते सिद्ध व्हायला किमान पाच शेर लागतात. तर असे पाच शेरांची ही गझल झालेली आहे. आणि याच्यात काफिया आणि रदीफ असतो, की यमक आणि अंत्ययमक. ते म्हणजे गझल हे अंत्ययमक झालं, म्हणजे रदीफ झाला. आणि पाळणे टाळणे हे सगळे आसवर असलेले रणे जे आहेत ते सगळे काफिया झालं.
2: फारच छान माहिती सांगितली. आणि तुमची आता अत्यंत गाजलेली कविता ऐकून आपण मुलाखतीचा शेवट करूया. आयुष्याचा प्रवास ती इंटरनेटवर आहे आणि लोक बिनधास्त स्वतःच्या नावावर ती खपवतात, म्हणून आज मला सांगायचंय की ही तुमचीच कविता आहे आणि तुमच्याच शब्दात ऐकूया आयुष्याचा प्रवास.
1: जरूर. ही कविता लोकांना खूप आवडते. तुम्ही म्हटलंय तसं अनेकांनी आपल्या स्वतःच्या नावावरही खपवलं, त्याच्यावर मी रितसर तक्रारही केलेली आहे. पण सांगायचा मुद्दा की लोकांनाही खूप आवडते, तर ती सादर करतो. कविता अशी आहे, आयुष्याचा प्रवास असा काही असावा, आयुष्याचा प्रवास असा काही असावा, कुणाच्या तरी मनात तो कुठेतरी ठसावा. प्रत्येकाच्या हातून थोडं चांगलं घडावं, प्रत्येकाच्या हातून थोडं चांगलं घडावं, चुकलेलं पाऊल कधीतरी सरळ पडावं, चुकलेल्याला कधी कुणी द्यावा विसावा, आयुष्याचा प्रवास असा काही असावा. हक्काचं आपलं असं एक माणूस असावं, हक्काचं आपलं असं एक माणूस असावं, ज्याच्यावर आपण कधीतरी रुसावं, रुसलेला क्षण कधी खुदकन हसावा, आयुष्याचा प्रवास असा काही असावा. मृत्यू येणार तेव्हा त्याने समोरूनच यावं, मृत्यू येणार तेव्हा त्याने समोरूनच यावं, हातात हात देऊन अलगद घेऊन जावं. लपून पाठीवर वार त्याचा नसावा, आयुष्याचा प्रवास असा काही असावा, आयुष्याचा प्रवास असा काही असावा. धन्यवाद.
2: फार छान. आणि तुमच्या ह्या काव्य प्रवासाला पण आमच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, हा होता आजचा आपला मुलाखतीचा कार्यक्रम. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी.

नमस्कार रसिक श्रोते हो. मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं या सुखानुया या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज तुमच्याशी मी बोलणार आहे ते हरमन सिंग सिद्धू या व्यक्तीबद्दल. ही व्यक्ती गेल्या 20 वर्षांपासून व्हीलचेअरला खेळून आहे. पण काय विशेष आहे या व्यक्तीमध्ये आणि त्याच्याबद्दल मी तुम्हाला का सांगतो आहे तर ते तुम्हाला ऐकल्यानंतर लक्षात येईल. मंडळी, अपघातामध्ये ही व्यक्ती जखमी झाली आणि गेल्या 20 वर्षांपेक्षाही अधिक काळापासून व्हीलचेअरला खेळून आहे. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की असं असूनही त्याच्यातली जिद्द, चिकाटी आणि लढाऊ वृत्ती अजिबात संपलेली नाही. उलट या माणसानं लोकांचं जीवन सुरक्षित व्हावं म्हणून खूप प्रयत्न केले आणि अजूनही त्यांचे ते प्रयत्न सुरूच आहेत. तर मंडळी, ही व्यक्ती आहे हरमन सिंग सिद्धू, की जी चंदीगडची रहिवासी आहे आणि साधारण 20-22 वर्षांपूर्वी हिमाचल प्रदेशात ते कारनं जात होते त्यावेळेला त्यांच्या कारला जबरदस्त अपघात झाला आणि त्यात त्यांच्या मणक्यांना इजा झाली आणि कायम स्वरूपाचं अपंगत्व त्यांना आलं. त्यावेळी त्यांचं वय होतं फक्त 20 वर्ष. अत्यंत उमेदीचा असा तो काळ आणि या हिमाचल प्रदेशातल्या प्रवासानंतर 8 दिवसांनी ते कॅनडाला जाणार होते. तसं त्यांचं बुकिंग झालेलं होतं पण दुर्दैवानं अपघात घडला आणि तेव्हापासून तर आजतागायत ते व्हीलचेअरवर आहेत. आपल्या असह्य अशा वेदना दाबून टाकण्यासाठी त्यांना अनेक प्रकारच्या गोळ्या घ्याव्या लागतात. पण आपण जर त्यांना भेटायला गेलो तर आपल्याशी बोलताना ते स्वतःच्या आजारपणाबद्दल, वेदनांबद्दल, अपंगत्वाबद्दल चकार शब्दही काढणार नाहीत. मंडळी, एखादा माणूस एवढा अपघात झाल्यानंतर आणि एवढं अपंगत्व आल्यानंतर खचून गेला असता, निराश झाला असता. पण या माणसानं लोकांनी रस्ते अपघातापासून वाचावं म्हणून एक स्वयंसेवी संस्था सुरू केली. सुरक्षित पोहोचा हे तिचं नाव. आणि या हरमन सिंग सिद्धू यांच्या प्रयत्नांची आणि कार्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली एवढं ते महान आहे. त्यांच्या कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारसुद्धा मिळालेत. गॉडफ्री फिलिप ब्रेव्हरी अवॉर्ड आणि प्रिन्स मिशेल इंटरनॅशनल रोड सेफ्टी अवॉर्ड हे ते प्रतिष्ठित पुरस्कार आहेत. या माणसानं सर्वोच्च न्यायालयामध्ये रस्ते सुरक्षिततेसाठी याचिका दाखल केली. त्याची दखल सर्वोच्च न्यायालयानं घेतली आणि महामार्गापासून 500 मीटर अंतरापर्यंत दारू दुकानं असू नयेत अशा प्रकारचा नियम किंवा फरमान त्यांनी जारी केलं. मंडळी, रस्ते अपघातांचं प्रमाण आपल्या भारतामध्ये फार मोठं आहे. दर 4 मिनिटाला एका व्यक्तीचा रस्ते अपघातामध्ये मृत्यू होतो. 2014ची आकडेवारी जर आपण पाहिली तर त्यामध्ये असं म्हटलं आहे की दररोज सरासरी 382 लोक रस्ते अपघातामध्ये मरण पावतात आणि यातले 60% अधिक अपघात हे मद्यधुंद चालकांमुळे होतात आणि यातलेही सर्वाधिक अपघात हे महामार्गावर होतात. या रस्ते अपघातांचं प्रमाण हरियाणा, उत्तराखंड, मध्य प्रदेश, बिहार यासारख्या राज्यात जास्त आहे. मध्यंतरी केंद्र सरकारनं मोटर वाहन कायद्यामध्ये दुरुस्ती केली आणि अपघातामध्ये, रस्ते अपघातामध्ये एखादी व्यक्ती जर मरण पावली तर चालकावरती अजामीनपात्र गुन्हा नोंदवून 10 वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद केली आणि त्याला होणाऱ्या दंडाची रक्कम 5 पटीनं वाढवली.
पण मंडळी नुसते नियम करून थोडीच भागतं, या नियमांची कडक अंमलबजावणीसुद्धा झाली पाहिजे, नाही का? महामार्गापासून 500 मीटरच्या आत दारूची दुकानं असू नयेत असा आदेश तर सर्वोच्च न्यायालयानं दिला, पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की या आदेशाचं पालन करणं टाळण्यासाठी राज्य सरकारांनी एक पळवाट शोधून काढली बरं का, आणि ती पळवाट कोणती तर महामार्गांचा दर्जाच काढून घ्यायचा आणि तो मार्ग महानगरपालिका आणि नगरपालिका यांच्यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडे सोपवायचा. कारण काय माहिती आहे, तसं जर केलं नाही तर काही हजार कोटींचा जो महसूल दारू दुकानांमुळे प्राप्त होतो तो बुडेल असं सांगितलं जातं. पण मंडळी, कोणत्याही निर्णयाचे फायदे तोटे असतातच. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा हा महामार्ग स्थानिक स्वराज्य संस्थांकडे देखभालीसाठी सोपवला जातो तेव्हा त्यांचं आर्थिक गणित नक्कीच बिघडून जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकहित हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. महसूल बुडेल किंवा महामार्गावरची दारू दुकानं बंद झाल्यामुळे त्यातल्या बेकार होणाऱ्या लोकांच्या रोजगाराचं काय, असे प्रश्न पडणं साहजिक आहेत. पण या प्रश्नांवर विचार करून दुसरा काहीतरी मार्ग शोधता येऊ शकतो. अपघातांचं प्रमाण म्हणजे एवढं प्रचंड प्रमाण आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रवास करताना असलेली लोकांची सुरक्षितता. आणि त्यासाठी काही कठोर निर्णय हे सरकारला घ्यावेच लागतील. त्यातला एक मार्ग म्हणजे या महामार्गावरची दारू दुकानं तत्काळ बंद करणं. दुसरी गोष्ट म्हणजे वाहन विकत घेण्यापासून तर ते चालवण्यापर्यंतचा परवाना देईपर्यंत सगळे सुरक्षा नियम काटेकोरपणे पाळले जातील याची दक्षता घेणं आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये होणारा भ्रष्टाचार संपवणं, रस्ते बांधणी प्रक्रियेमध्ये आमूलाग्र सुधारणा करणं आणि वाहन सुरक्षिततेबद्दल अगदी शालेय स्तरापासून जनजागृती करणं यासारख्या अनेक उपाय योजता येतील. पण मंडळी, या संदर्भात आपणही काही करू शकतो आपल्या स्तरावर. पहिली गोष्ट म्हणजे गाडी चालवताना वेगावर नियंत्रण ठेवणं, कारण वाढता वेग हे अपघातांचं एक प्रमुख कारण आहे. आजकाल आपण पाहतो की अनेक तरुण आणि लहान मुलं त्यांच्याजवळ वाहन चालवण्याचा परवाना नसतानाही वाहनं चालवतात आणि अनेक अपघातांना निमंत्रण देतात. दुसरी गोष्ट म्हणजे वाहतुकीच्या नियमांचं कसोशीनं पालन करणं हे आपल्याला करता येईल. गाडी चालवताना सीट बेल्ट बांधणं, हेल्मेटचा वापर करणं, ज्या ठिकाणी जी वेगमर्यादा ठरवून दिलेली आहे त्या वेगमर्यादेतच गाडी चालवणं, मद्यपान करून गाडी न चालवणं, अशा अनेक गोष्टी आपल्याला आपल्या स्तरावरती करता येऊ शकतात. शेवटी प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल तर सुरक्षित प्रवास महत्त्वाचा आहे. तेव्हा शुभास्ते पंथानः संतु, आपला प्रवास सुखाचा हो आणि त्यासाठी आपण ही सगळी काळजी नक्कीच घेऊया. तर मंडळी, आज इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्यापुरतं तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.

0: करे शोर।
1: पवन करे शोर,
0: अरे बाबा, शोर नहीं, शोर, शोर, शोर।

भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे. भाग 240, दशक 19, समास 4. सदैव लक्षण निरूपण नाम समास. जय जय रघुवीर समर्थ. मागे करंटेपणाची लक्षणं सांगितली ती विचारपूर्वक संपूर्णपणे सोडून द्यावी. आता सुदैवी माणसाची लक्षणं ऐका, ती परमसौख्यदायक आहेत. शरीरामध्ये उपजत गुण असतात, नाना प्रकारे परोपकार करतो, सगळ्यांना मनापासून तो आवडतो. सुंदर अक्षर लिहिता येणे, शुद्ध चपळ वाचन, अर्थ निरूपण करता येणं, हे सगळं सुदैवपणाचं लक्षण आहे. कोणाचंही मन दुखवायचं नाही, चांगल्या व्यक्तींची संगत सोडायची नाही, अशा प्रकारची ही सुदैवी लक्षणं म्हणजे चांगल्या माणसाची लक्षणं आहेत हे लक्षात घ्यावं. सगळ्या जणांना हवा हवा असा वाटतो, नित्य नवा विचार करतो, मूर्खपणामुळे गोंधळ करीत नाही, नाना उत्तम गुण असतात, तो सत्पात्र असतो, तो मनुष्य जगाचा मित्र असतो, तो स्वतंत्र असतो, पराधीन नसतो, तो सगळ्यांचं मन राखतो, उदंड पाठांतर करतो, त्याला शहाणपणाचा विसर पडत नाही, नम्रपणाने विचारतो, प्रेमळपणानं अर्थ सांगतो, जसं बोलतो तसंच उत्तम वर्तन करतो, तो अनेकांना मानतो, त्याला कोणी बोल लावू शकत नाही, असा तो पुण्यराशी महापुरुष असतो. तो परोपकार करण्यासाठीच राहतो, तो सगळ्यांना हवं ते देतो, मग त्याला भूमंडळावर काहीही ऊन पडत नाही. खूप जण त्याची वाट पाहतात, वेळप्रसंगी तत्काळ कामासाठी उभा राहतो, कोणाचंही उणे पण तो सहन करीत नाही. 14 विद्या, 64 कला, संगीत, गायन कला, आत्मविद्येचा जिव्हाळा त्याच्याकडे असतो. सगळ्यांशी नम्र बोलतो, सगळ्यांचं मन राखणं, कोणाला काही कमी पडू देणं नाही. न्याय, नीती, भजन, मर्यादा याद्वारे नेहमी तो काळ सार्थक करतो. तिथे दरिद्रीपणाचं संकट कसं येईल? उत्तम गुणांनी शृंगारलेला असतो तो सगळ्यांमध्ये शोभतो. त्याचे प्रताप उगवलेल्या सूर्यासारखे प्रभावी असतात. जाणता पुरुष जिथे असेल तिथे कलह कसा निर्माण होईल? उत्तम गुणांविषयी त्याला आदर नाही, ते प्राणी करंटे. प्रपंचामध्ये राजकारण जाणतो, परमात्मा परमार्थामध्ये साकल्याने विवरण करायचं जाणतो. सर्वांमध्ये उत्तम गुण असतात त्याचा तो भोगता असतो. मागे एक पुढे एक असं तो करीत नाही, सर्वत्र तो सर्वांना समान वागणूक देतो. दुसऱ्यांच्या मनाला धक्का लागेल असं वर्तन करू नका. जिथे तिथे सगळीकडे विवेक प्रकट करा. कर्मविधी, उपासना विधी, ज्ञानविधी, वैराग्यविधी, विशाल दत्तत्वाची बुद्धी, मग ती दूर कशी

होईल असे. सगळ्यांच्या शरीरामध्ये आत्मा आहे, त्याप्रमाणे सगळे उत्तम गुण असतील तर त्याला कोण वाईट म्हणेल. आपल्या कार्याला लहान थोर लोक तत्पर असतात, तसा त्यांच्यावर आपलंच कार्य समजून तो मनापासून परोपकार करतो, दुसऱ्याच्या दुःखानं दुःख होतं, दुसऱ्याच्या सुखाने सुखावतो, सगळेजण सुखी असावे अशी त्याची इच्छा असते. उदंड मुलं नाना असतात, वडिलांचे मन सर्वांवर असते, तशी सगळ्यांची चिंता महापुरुष करतो. ज्याला कोणाचं अकल्याण सहन होत नाही त्याची निष्कांचन वासना असते, धिक्कारला तरी त्याचा धिक्कार होत नाही असा तो महापुरुष असतो. मिथ्या शरीराची निंदा केली तरी याचं काय गेलं, देहबुद्धी असूनही स्वार्थरहित असल्याने त्याने सर्वांना जिंकलेलं असतं. उत्तम गुणांमुळे मनुष्य लक्ष वेधून घेतो, वाईट गुणांमुळे प्राण्याला दुःख होतं. तीक्ष्णबुद्धी असली तरी लोक साधे असतील तर काय जाणतील, अत्यंत क्षमाशील असल्याची लोकांना प्रचिती येते, मग लोक पाठीशी राहतात. आपण थोर असं अनेकांना वाटलं पाहिजे, तरच त्याला धीर उदार महापुरुष असं म्हणता येईल. जितके काही उत्तम गुण असतील ते समर्थांचं लक्षण आहे, अवगुण म्हणजे करंटेपणाचं लक्षण आहे असं समर्थ सांगतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सदैव लक्षण निरूपण नाम समर्थ.

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आनंदापासून दूर करते ती माया. वस्तू आहे तशी न दिसता विपरीत दिसणं म्हणजे माया. माया म्हणजे जी असल्याशिवाय राहत नाही पण नसली तरी चालते. उदाहरणार्थ छाया. माया ही नाचणारी आहे, ती जगते आणि मरते. मला विषयापासून आनंद होतो पण तो आनंद भंग पावणारा आहे. आनंदापासून मला जी दूर करते ती माया. आपल्याला विषयापासून शेवटी दुःखच येतं हा आपला अनुभव आहे. माया आपल्याला विषयात लोटते, विषयांचं आमिष दाखवून चटकन निघून जाते. आहे त्या परिस्थितीत चैन पडून न देणं हेच तर मुळे मायेचं लक्षण आहे. पैसा हे मायेचं अस्त्र आहे. मायेचं थोडक्यात वर्णन करायचं म्हणजे भगवंतापासून मला जी दूर करते ती माया. भगवंताची शक्ती जेव्हा त्याच्याच आड येते तेव्हा आपल्याला ती माया बनते आणि तिचं कौतुक जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा ती त्याची लीला बनते. एक भगवंत माझा आणि मी भगवंताचा असं म्हटलं म्हणजे मायेचं निरसन झालं. मायेचा अनर्थ माहीत असून सुद्धा तो आपण पत्करतो, याला काय करावं? जगाचा प्रवाह हा भगवंताच्या उलट आहे, आपण त्याला बळी पडू नये. जो प्रवाहाबरोबर जाऊ लागला तो खडकावर आपटेल, भोवऱ्यात सापडेल आणि कुठं वाहत जाईल याचा पत्ता लागणार नाही. आपण प्रवाहात पडावं पण प्रवाह पतित होऊ नये. आपण प्रवाहाच्या उलट पोहत जावं, यालाच अनुसंधान टिकवणं असं म्हणतात. भूताची बाधा ज्या माणसाला आहे त्याला जसं ते जवळ आहे असं सारखं वाटतं तसं आपल्याला भगवंताच्या बाबतीत झालं पाहिजे. परंतु बाधा ही भीतीनं होते, त्याच्या उलट भगवंत हा आधार म्हणून आपल्याजवळ आहे असं वाटलं पाहिजे. मनात वाईट विचार येतात पण त्यांच्या मागं आपण जाऊ नये, मग वाईट संकल्प विकल्प येणार नाहीत. सर्वांना मी माझा असं म्हणतो, मात्र भगवंताला मी माझा असं म्हणत नाही. याला कारण म्हणजे माया. वकील हा लोकांचं भांडण माझं म्हणून भांडतो पण त्याच्या परिणामाचं सुखदुःख तो मानत नाही. त्याचप्रमाणे प्रपंच माझा म्हणून करावा पण त्यामधल्या सुखदुःखाचे धनी आपण न व्हावं. खटल्याचा निकाल कसाही झाला तरी वकिलाला फी तेवढीच मिळते. तसं प्रपंचामध्ये प्रारब्धानं ठरवलेलेच भोग आपल्याला येत असतात. आपलं कर्तव्य म्हणून वकील जसा भांडतो त्याप्रमाणे कर्तव्य म्हणूनच आपण प्रामाणिकपणे प्रपंच करावा. त्यामध्ये भगवंताला विसरू नये, अनुसंधान कमी होऊ देऊ नये, कर्तव्य केल्यावर काळजी करू नये, म्हणजे सुखदुःखाचा परिणाम आपल्यावर होणार नाही. आणि हे ज्याला साधलं त्यालाच खरा परमार्थ साधला. दुःखाचे मूळ कारण जगत सत्य मानले आपण. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

श्रोते हो नमस्कार, आणि मी आहे आर जे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आर जे श्रद्धा. श्रोते हो, अंतरंग या कार्यक्रमात मी एक नवीन विषय घेऊन पुन्हा एकदा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. अंतरंग ह्या कार्यक्रमात मी लिहिलेल्या आणि ई पेपरच्या माध्यमातून प्रकाशित झालेल्या काही लेखांचं अभिवाचन मी करत असते. मंडळी, नवीन शालेय वर्षाला सुरुवात होते आहे. काहींच्या शाळा सुरू झाल्या आहेत, काहींच्या होत आहेत. प्रत्येकाचीच सगळी गडबड सुरू आहे. शाळेसाठी वह्या, पुस्तकं, दप्तर, छत्री, रेनकोट, शाळेचे बूट अशा सगळ्या गोष्टींची खरेदी जोरदार चालू आहे. अगदी आता उद्या शाळा सुरू होणार, शाळा तोंडावर आलेल्या आहेत आणि ज्यांची ज्यांची कामं राहिलेली आहेत, ज्यांची खरेदी राहिली आहे, अशांनी अगदी आज लगबग करायला सुरुवात केली असेल. आपल्या मुलांच्या खरेदीसाठी आज का होईना मुहूर्त निघणार आहे. तर मला सुद्धा माझ्या शाळेचे दिवस आठवतात. म्हणजे पावसाळा एकतर मला फारसा आवडत नाही, कारण कपडे ओले होतात, सॉक्स ओले होतात आणि मग वर्गात तसंच बसावं लागतं. तर अशी काही कारणं आहेत. अर्थातच पावसाळा हा सुखदच असतो, पण शाळेत असताना मला तो कधी कधी आवडेनासा व्हायचा, पण कधी कधी खूप आवडायचा. कारण की खूप जोरदार पाऊस झाला की शाळेला सुट्टी मिळायची आणि रस्त्यात पाणी साचलेलं असायचं किंवा गंगेला पूर आलेला असायचा म्हणून शाळा लवकर सोडायचे. हा, शाळेतून लवकर घरी येण्यासाठी म्हणून पावसाळा मला आवडायचा. बऱ्याच मुलांना बालवाडीला पहिल्यांदा घातलं असेल, त्यांच्या सगळ्यांच्या आयुष्यात आता एक वेगळं वळण येणार आहे. त्यांचा एक वेगळा टप्पा सुरू होतोय. जे 3-3.5 वर्षाची मुलं आहेत, 2 वर्षाची मुलं आहेत, ज्यांना बालवाडीत पहिल्यांदा घातलं जाते, अर्थात आता बालवाडी असं म्हणत नाही, आता सिनियर केजी, ज्युनियर केजी असं म्हणण्याची पद्धत आहे. तर त्या सगळ्यांसाठी एक वेगळा अनुभव असणार आहे. ती छोटी छोटी मुलं सगळी एका गणवेशातली, ती सगळी व्हॅनमध्ये बसून जातात, ते बघायला आपल्यालाही छान वाटतं. आपल्यालाही आपलं बालपण आठवतं. अननसाचा, आ आईचा, ई इडलिंबूचा, हे सगळं मला पुन्हा एकदा नव्याने आठवलं आणि खूप छान वाटलं. शालेय जीवन सगळ्यांचंच खूप छान असतं. खूप वेगवेगळ्या आठवणी असतात, गमतीशीर आठवणी असतात. बाराखडीवरून मला आठवलं. तर काय आठवलं हे सांगते. शाळेची आपली सुरुवातच बाराखडीमुळे होते आणि मुळाक्षरांमुळे होते. तर त्याविषयी बोलूच या, पण त्याआधी आपण सुरुवात करूया ते आजच्या लेखाला. आजच्या लेखाचं नाव आहे म मोडीचा. ऐकूया म मोडीचा या लेखाचं अभिवाचन. काही वर्षापूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीत मोडी लिपीचं प्रशिक्षण घेतलं. मी इतिहास विषय घेऊन पदव्युत्तर शिक्षण घेत असताना मला या ऑनलाईन वर्गाविषयी समजलं. म्हटलं आपणही शिकायला काही हरकत नाही. शिकवायला आमचेच एक प्राध्यापक होते, त्यांचं विषयावरचं ज्ञान मुखोद्गत आहे. मोडी लिपी सोबतच त्यांना इतर 7 लिपी येतात हे ऐकून आश्चर्य वाटलं. मुळात घरी आईकडून वगैरे मोडी लिपीबद्दल ऐकलं होतं. माझे आजोबा, पणजोबा मोडी लिपीत सही करायचे हे ऐकून होते. पूर्वी सगळा व्यवहार मोडी लिपीतच चालायचा असंही आजी सांगायची, पण प्रत्यक्ष मोडी लिपी कशी असते हे मात्र पाहिलं नव्हतं. आमचे वर्ग सुरू झाले ते भरघोस गृहपाठासह. रोज हा भला मोठा सराव असायचा. सगळी मुळाक्षरं, नंतर बाराखडी, असं करत करत शेवटी मोठे उतारे आणि कालगणना शिकलो. 15 दिवसांचा प्रशिक्षण वर्ग चांगलाच लांबला, पण रोज नवीन अक्षर, त्याच्या विविध काळात लिहिण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, हे सगळं खूपच रंजक होतं. सगळ्यात जास्त आनंद झाला तो आपलं नाव मोडीमध्ये लिहिता यायला लागलं तेव्हा. सरांची या विषयावरची पकड आणि न कंटाळता समजवून सांगण्याची वृत्ती खूपच कौतुकास्पद होती. अगदी पहिल्या दिवसापासून मोडी लिपीविषयी कुतूहल वाटत गेलं. मोडी लिपीचे 4 वेगवेगळे कालखंड पडतात. यादवकालीन, शिवकालीन, पेशवेकालीन आणि आंग्लकालीन. तसं बघायला गेलं तर मोडी लिपीच्या उगमाबद्दल इतिहासकारांच्यात एकमत नाही. इतिहासाचार्य वी का राजवाडे म्हणतात हेमाद्री पंतांनी ही लिपी श्रीलंकेतून आणली, तर चांदोरकर म्हणतात ब्राह्मी लिपीचा एक प्रगत प्रकार म्हणजे मोडी होय. हात न उचलता लिहिली जाते हे मोडीचं खास वैशिष्ट्य. पूर्वीच्या काळची शॉर्ट हँडच म्हणा ना, पण आपल्या सहनशक्तीचा अंत पाहणारी मोडी प्रसंगी सर्व नियमांची मोडतोड करते हे मात्र नक्की. मोडी लिपी महाराष्ट्रात अंदाजे 900 वर्षापासून वापरात आहे. मोडी लिपीतील सर्वात जुना लेख 1189 मध्ये लिहिला गेला असून भारत इतिहास संशोधक मंडळाच्या संग्रहात तो जतन करून ठेवलेला आहे. पेशवाईचा काळ हा मोडीचा सुवर्णकाळ मानला जातो. पेशव्यांच्या दप्तरातील कागदपत्र, दस्तऐवज हे सुबक अक्षरात बघायला मिळतात. शुद्ध लेखन, 2 ओळीतील समान अंतर हे काटेकोरपणे आढळते. हे सगळं शिकत असताना एक वेगळीच भावना मनात होती. शिवकालीन, पेशवेकालीन वारसा असणारी लिपी शिकायला मिळते, याचा योग्य प्रकारे कसा उपयोग करून घेता येईल या विचारात असतानाच एक कल्पना सुचली.
नुकतंच आपल्या भारत देशाला स्वतंत्र होऊन 75 वर्ष पूर्ण झाली होती आणि ते वर्ष आपण ह्या निमित्ताने साजरं केलं होतं. वेगवेगळे उपक्रम होत होते, यात आपणही काहीतरी सादरीकरण करावं असं वाटत होतं. पण खरं सांगू का, मला वारली चित्रकलेपुढे काही सुचतच नाही आणि दुसरं काही येत पण नाही. त्यामुळे मी मोडी लिपीचा सराव करत असताना देखील वारलीची माहिती असणारे उतारे मोडीतच लिहित होते आणि यावरूनच ही कल्पना सुचली. हेच उतारे 75 भागात विभागून मोडी लिपीत लिहायचे, म्हणजे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, मोडी लिपी आणि वारलीचा इतिहास, या तिहेरी गोष्टी साध्य होतील. पुरातन लिपी जतन करत आहोत याचा आनंद, दुसरं म्हणजे माझ्या आयुष्याचं अविभाज्य अंग असलेली वारली चित्रकला, त्यातला वेगळा उपक्रम आणि सगळ्यात महत्वाचा आपला भारत देश स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण करतोय याचा अतुल्य अभिमान. आणि मग हे सगळं जुळून आलं ते आणखी एका विश्वविक्रमी नोंदीद्वारे. मोडी लिपीत वारलीचा इतिहास अमृत महोत्सवानिमित्त लिहिल्याची नोंद माझ्या नावे वंडर बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आणि माझ्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. 7 विश्वविक्रम प्राप्त वारली चित्रकार म्हणून माझा उल्लेख होऊ लागला. हे सगळं झालं फक्त मोडी लिपीमुळे. आजवर म मक्याचा हे शिकले होते, परंतु या घटनेनंतर कायमचा लक्षात राहिला तो म मोडीचा. धन्यवाद. तर श्रोते हो, आजचा लेख तुम्हाला कसा वाटला आम्हाला फोन करून जरूर कळवा. खरंच हे सगळं सांगत असताना खूप विशेष असा आनंद होतो आणि जुन्या आठवणीत रमायला कोणाला नाही आवडत. अनेसा शाळा सुरू झाल्याच आहेत, बाराखडी आणि अंकलिपी ह्या सगळ्याचा उल्लेख झालाच होता आणि त्यात आपण सगळेच म मक्याचा हे शिकलोच होतो. पण मी मात्र शिकले तो वेगळा असा म मोडीचा. आत्तापुरती तुमची रजा घेते, ऐकायला विसरू नका आपला खास कार्यक्रम अंतरंग.

0: नमस्कार श्रोते हो, आर्बिट्रेटर कृष्णभूषण महाशब्दे यांच्याबरोबर आपण गप्पा मारत आहोत लवाद आणि त्याच्या निर्णय प्रक्रियेबद्दल. सर, लवाद न्यायाधिकरण खर्चाची रक्कम आगाऊ भरण्यास सांगते की अवॉर्ड घोषित झाल्यावर भरावे लागते?
1: लवाद किंवा लवाद न्यायाधिकरण दाव्याच्या स्वरूपावरून किती सत्र त्याची सुनावणीसाठी लागू शकतील याचा अंदाज घेऊ शकता आणि त्यानुसार काही रक्कम लवाद प्रक्रिया किंवा सुनावणी सुरू होण्यापूर्वी आगाऊ भरण्यास सांगतं, तसा लेखी आदेश देतं.
0: सर, यामध्ये सप्लिमेंटरी डिपॉझिट नावाचा एक प्रकार असतो, तो नेमका काय?
1: यामध्ये सप्लिमेंटरी डिपॉझिट किंवा मराठीमध्ये ज्याला पुरवणी ठेव म्हणून काही रक्कम लवाद किंवा लवाद न्यायाधिकरण दोन्ही पक्षांना न्यायाधिकरणाकडे जमा करण्यासाठी सांगतं. आधीच्या डिपॉझिटची रक्कम सुनावणी सुरू झाल्यानंतर जर का कमी पडत असली तर लवाद किंवा लवाद न्यायाधिकरणाच्या निदर्शनास असं जर का आलं तर ते त्याप्रमाणे तसा आदेश काढला जातो.
0: जर दाव्यामध्ये क्लेम आणि काउंटर क्लेम दोन्ही असतील तर मग काय होतं?
1: छान प्रश्न विचारला. डिपॉझिटची रक्कम ही दाव्यातील क्लेमनुसार ठरवली जाते. जर दाव्यामध्ये क्लेम आणि प्रतिपक्षाकडून काउंटर क्लेम असे जर का दोन्ही असतील तर लवाद किंवा लवाद न्यायाधिकरण क्लेम आणि काउंटर क्लेमसाठी वेगवेगळी रक्कम डिपॉझिट म्हणून निश्चित करतं.
0: आता या रकमेचा भरणा फक्त वादीलाच करावा लागतो का?
1: नाही, दाव्यामध्ये जितके पक्ष असतील त्या सर्वांना समप्रमाणामध्ये ही रक्कम विभागून भरणा करावा लागतो. काही वेळेला दाव्यामध्ये दोनपेक्षा जास्त पक्षही असू शकतात, त्याप्रमाणे ते डिव्हिजन होतं.
0: जर एखादा पक्ष ती रक्कम भरू शकला नाही तर मग काय परिणाम होतो?
1: काही वेळेला एखादा पक्ष ठरलेली रक्कम भरू शकत नाही, मग अशा प्रसंगी दुसरा पक्ष सुद्धा ती रक्कम भरू शकतो.
0: आता जर काही वेळेस म्हणजे दोन्हीही पक्षांनी जर ती रक्कम भरलीच नाही किंवा भरू शकले नाही तर मग काय परिणाम होतो?
1: जर दुसराही पक्ष ती रक्कम भरू शकला नाही तर मात्र लवाद किंवा लवाद न्यायाधिकरण लवाद प्रक्रिया स्थगित करू शकतं.
0: असा प्रकार क्लेमसाठी न होता फक्त काउंटर क्लेमसाठी झाला तर मग काय होऊ शकतं?
1: जर का क्लेमसाठी दोन्ही पक्षांनी रक्कम डिपॉझिट केली असेल तर ती प्रक्रिया सुरू होते. पण काउंटर क्लेमसाठी जर का दोन्ही पक्षांनी लवादाने निश्चित केलेल्या रकमेचा भरणा केला नाही तर मात्र काउंटर क्लेमची सुनावणी लवाद किंवा लवाद न्यायाधिकरण स्थगित करू शकतं.
0: श्रोते हो, आपण गप्पा मारत होतो कृष्णभूषण महाशब्द यांच्याशी लवाद या विषयावरती. पुन्हा आपण भेटणार आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो सावित्री अभ्यकसच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्या श्रोत्यांचं मी देविका मनापासून स्वागत करते. नेहमीप्रमाणेच आज सुद्धा वेगळ्या अभ्यकसच्या शिक्षकांची टीम आमच्या स्टुडिओत हजर झालेली आहे आणि त्यातल्याच आज आपल्या इथे आलेल्या आहेत निलोफर पटेल. निलोफर मॅडमबद्दल मला आपल्याला जरूर सांगायला आवडेल. खास मुलाखतीसाठी त्या सांगली जिल्ह्यातल्या विटा इथून आपल्या नाशिकला आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आज त्या आपल्या खास पाहुण्या आहेत. खास मुलाखतीसाठी त्या इथं आलेल्या आहेत. एम ए त्यांनी सोशियोलॉजीमध्ये केलंय आणि त्याच्यानंतर डीएडचं शिक्षण सुद्धा त्यांनी घेतलेलं आहे. त्याचबरोबर आता अॅबॅकसच्या प्रवाहात येऊन अॅबॅकसचं शिक्षण त्यांनी घेऊन स्वतः त्या अॅबॅकसचे उत्तम क्लासेस चालवत आहेत. तर हा सगळा त्यांचा प्रवास आपण जाणून घेऊया आणि त्यांच्याशी आता गप्पा मारायला सुरुवात करूया. निलोफरजी खूप खूप स्वागत आहे याच्या कार्यक्रमात.
1: धन्यवाद. तुमचेही खूप खूप आभार एवढ्या मोठ्या स्टुडिओमध्ये एवढ्या तुमच्या मोठ्या रेडिओमध्ये इथं येऊन आरजे समोर बोलण्याची संधी आम्हाला मिळेल त्याबद्दल तुमचेही खूप खूप आभार. आणि आमच्या नरेंद्र निकुम सरांमुळे आम्हाला इथे मिळालं त्यामुळे त्यांचं तर आम्ही कधी ऋण म्हणतात ना ते विसरू नाही शकणार. त्यामुळे त्यांचेही खूप खूप सरांचे आमचे खूप खूप धन्यवाद.
0: नक्की नक्की खूप स्वागत आहे. आणि खास तुमचं मी कौतुक हेच करेल. मुलाखतीसाठी भेट देण्यासाठी तुम्ही सांगलीहून वेळ काढून इथं आलेले आहात त्याच्यामुळे तुमचं विशेष कौतुक आहे. निलोफरजी मला आपल्याला सुरुवातीचाच प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही मूळच्या कुठल्या आहात?
1: मी मूळच्या मुंबईची आहे. मुंब्रा इथे माझं पूर्ण शिक्षण झालेलं आहे. लग्न अगोदर मी डीएड आणि बीए कम्प्लीट केलं आणि त्यानंतर माझं लग्न झाल्यानंतर मग मी एमए कम्प्लीट केलं लग्नाच्या नंतर आणि त्यानंतर मी घरी ट्युशन घेत होते.
0: बरं.
1: आणि नंतर माझ्या पप्पांच्या ओळखीमुळे सरांची ओळख झाली आणि सरांच्या ओळखीमुळे मी अबॅकस मध्ये एंटर झाली.
0: अच्छा. बर. मग एम ए आपण मुंब्रा इथे केलं म्हणजे मुंबईला केलं
1: कलिना युनिव्हर्सिटी.
0: बर. आणि मग त्याच्यानंतर लग्न होऊन तुम्ही सांगलीला गेलात.
1: हो. लग्न
0: मग लग्नाच्या आधी आपण काही जॉब वगैरे करत होतात?
1: लग्न अगोदर मी एक वर्ष जॉब केलेला होता डीएड नंतर.
0: बर.
1: जॉब करता करता मी बीएचं शिक्षण कम्प्लीट केलं.
0: बर बर. अरे वा. आणि मग सांगलीला गेल्यानंतर म्हणजे मुंबई सोडून एकदम सांगली सारख्या भागात आपण गेलात म्हणजे अर्थात सांगली सुद्धा खूप आता प्रगत आहे किंवा एक मोठं ठिकाण आहे पण मुंबईची सवय असते आपल्याला आणि त्याच्यानंतर तुम्ही सांगलीला गेलात तर तिथे गेल्यानंतर साधारणपणे कशा पद्धतीनं रुटीन किंवा एक शिक्षण कसं तुमचं वेगळं सुरू झालं?
1: रुटीन म्हणजे असं होतं की शिक्षण झालेलं होतं घरातल्यांचं म्हणजे सासऱ्यांचं म्हणजे सुरुवात अशी काही नव्हती फक्त ट्युशन असं चालू होतं आणि त्यानंतर लहान मुलं होती. लहान मुलांना सोडून बाहेर जाणं मी माझं एक सांगायला असं आवडेल म्हणजे असं बोलू शकते की मी माझा एक परमनंट जॉब लेफ्ट केला.
0: हो.
1: का तर की लहान मुलांना सांभाळून करणं म्हणजे पूर्ण दिवस तिथे जातो त्यामुळे ते मला ते लेफ्ट करावं लागलं आणि शांतपणे घरात बसावं लागलं आणि म्हणतात ना ती म्हणजे हक्काच्या गोष्टी मी खूप साऱ्या अशा सोडून दिल्या आणि त्यानंतर परत शून्यातून पुढे निर्माण करायची जिद्द ही आपल्या ब्रेनटेन संस्थेनी केली की बाबा शून्यातून आपण पुढे निर्माण करू शकतो.
0: बरोबर बरोबर. नक्कीच. आणि मला वाटतं हे मी समजू शकते की एक आपली पूर्ण वेळची नोकरी सोडून जेव्हा घरात बसण्याची वेळ येते तेव्हा थोडंसं मन कुठेतरी नाराज होतं पण घरच्या जबाबदाऱ्या असतात मुलांची जबाबदारी असते. पण याच्यामध्ये मला हे खूप आवडलं की तुमच्या सासरच्यांनी तुम्हाला खूप छान सपोर्ट दिला.
1: छान सपोर्ट केला.
0: आणि मग त्याच्या
1: खास करून माझ्या सासूबाईंनी खूप सपोर्ट केलेला.
0: अरे वा. खूपच छान. तुमच्या बोलण्यात सुद्धा तुमचं बॉन्डिंग मला जाणवते आणि नक्कीच ते खूप चांगलं आहे. ब्रेन ट्रेनशी संपर्क कसा आला?
1: ब्रेन ट्रेनशी माझ्या पप्पांचं नेहमी त्यांच्या मोबाईल मध्ये काही ना काही चाललेलं असतं. मग सरांचं आणि माझ्या पप्पांना सरांचा नंबर मिळाला की असं असं अबॅकस आहे तिथे तू कर एवढं शिक्षण घेतलेलं आहे शांत बसू नकोस काहीतरी कर म्हणून माझे पप्पा खूप माझ्या पाठी लागले. मी म्हटलं नाही मला नाही करायचं आता सगळं स्टॉप झालेलं आहे आता काही करू नाही शकत मी फक्त ट्युशन वगैरे एक करते. तर माझ्या पप्पांनी मला सपोर्ट केलं म्हणजे सपोर्ट म्हणजे गाईड केलं तू जा कर कर कर नाही झालं तरी पैसे नसले तरी तू काही पण कर हेच माझ्या पप्पांनी सांगितलं. मग माझ्या हस्बंडनी पण सांगितलं बघ तुला जमेल का लहान मुलं हे ते करून तुला करता येईल का नाही करता येईल ते तुझ्यावर ते डिसिजन घे. मी म्हटलं ठीक आहे बघूया जे होईल ते होईल पण मी करणार. तर करत करत मी ब्रेन टेनला आपले जॉईन झाले. खूप छान वाटलं ब्रेन टेनला म्हणजे 9:30 आमचा क्लास असतो.
0: हो.
1: मग त्याच्यामध्ये मला सासूबाईंनी पण इतका सपोर्ट केला आणि सगळं काम सोडून ते करणं म्हणजे असं प्रत्येक सासू असं करू शकत नाही पण माझ्या सासूने मला केलं सपोर्ट.
0: खूपच छान. आणि नक्कीच तुमच्या सासूबाईंचं खूप कौतुक आहे की तुमच्या सुनेला म्हणजे तुम्हाला स्वतःला सपोर्ट देण्यासाठी त्यांनी सगळी जबाबदारी घेतली आणि मुलांचंही त्यांनी व्यवस्थित सांभाळ केला.
1: खूप.
0: ही जी वेळ होती तुमची ऑनलाईन शिक्षणाची ती नक्कीच तुमच्या फायद्याची ठरली असेल.
1: खूप खूप.
0: पण ऑनलाईन शिक्षण घेत असताना तुम्हाला काही अडचणी आल्या का?
1: अडचणी वगैरे असं काही नाही आल्या. नाही आल्या.
0: बरं.
1: जरी अडचणी आल्या तरी माझ्या लहान मुलांनी खूप सपोर्ट केलं की बाबा मला सतवणं म्हणजे असं असतं की बाबा आपण क्लास करत असताना बुक घे पेन घे हे मम्मी मला हे पाहिजे मला ते पाहिजे माझ्या मुलांनी अजिबात काय असं केलेलं नाही. म्हणजे सगळं म्हणजे माझ्या मुलांनी पण खूप छान सपोर्ट केला घरच्यांनी सपोर्ट केला त्यामुळे मी इतकं मोठ्या याच्यापर्यंत येऊ शकले.
0: नक्की नक्की. खूपच छान. आता मग जेव्हा शिक्षण तुमचं पूर्ण झालं अॅबॅकसचं, मग त्याच्यानंतर पुढे तुम्ही क्लासेस घ्यायचं कधी ठरवलं?
1: जसं जसं मी शिकत गेले तसं तसं मी शिकवत गेले. जसं सरांनी मला शिकवलं तर त्यावेळेस मी आजपर्यंत तुम्हाला सांगायला आवडेल की मी आज 50 ते 60 विद्यार्थ्यांना लेवल 0 मी पूर्णतः फ्री मध्ये शिकवलं. आणि ऍडमिशन आले ते वेगळे, ऍडमिशन का तेवढी पूर्ण नाही आली, पण म्हणतात ना सर की आपण समाजामध्ये आलेलो आहे तर समाजाचं काहीतरी देणं लागतं, मग ते ज्ञानदानाचं काम जे आहे ते आपण चालू केलेलं आहे. आणि अजून 100 ते 200 ते 500 विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. सरांचं जे आहे आम्हाला ब्रेन टेनला पुढे खूप पुढे घेऊन जायचं आहे. आणि नॅशनल मॅथ मॅरेथॉन जी आहे 2026 ची, तर ती सुद्धा आपल्याला एकही रुपया न घेता 10,000 स्टुडंट्सला आम्हाला कम्प्लीट करायचं आहे. एकही रुपया न देता ती कॉम्पिटिशन घेऊन एक वेगळं उदाहरण सेट करायचं आहे. आणि त्यासाठी खूप जणांनी सपोर्ट करावा आपल्या ब्रेन टेनला की आपल्याला 10,000 स्टुडंट्सला फ्री मध्ये कॉम्पिटिशन, नॅशनल मॅथ मॅरेथॉन ही जी मोठी कॉम्पिटिशन आहे ती आपल्याला फ्री मध्ये घ्यायची आहे. त्यासाठी सगळ्या पॅरेंट्सनी सगळ्यांनी आपल्या अॅबॅकस मध्ये मुलांना करावं. आणि त्यांचं अॅबॅकस वैदिक मॅथ्स रुबिक क्यूब हे जर केल्यानंतर त्यांचं जे ब्रेन ऍक्टिव्ह होतं आणि नक्कीच त्यांच्यामध्ये तो क्विकनेस जो असतो तो सेन्स हा लहान मुलांमध्ये लगेच डेव्हलप होतो. आणि त्याचा वापर त्यांना नक्कीच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये म्हणा, प्रत्येकाचं स्वप्न आहे की आता माझ्या मुलाला मोठं डॉक्टर बनावं, इंजिनियर बनावं, बिझनेसमॅन बनावं, काही बनावं, पण त्यासाठी जो सेन्स लागतो तो हा लहान वयामध्येच मुलांमध्ये डेव्हलप होतो. प्रत्येक जणांनी हे आपल्या अॅबॅकसला जॉईन व्हावं आणि अॅबॅकस करावं. असे जिल्हा परिषदची जी मुलं आहेत की जे करू नाही शकत त्यांनी सुद्धा हे आपल्या अॅबॅकसमुळे ते वंचित राहणार नाहीत, त्यांना सुद्धा अॅबॅकस हे भेटेल, फक्त त्यांची करण्याची जिद्द ही मनामध्ये हवी.
0: नक्की नक्की, खरंच हो हे पण तुम्ही महत्वाचं बोललात की तुम्हाला द्यायला सगळेजण भरपूर उत्सुक आहेत,
1: घेणारे नाहीयेत, घेणारे नाहीयेत.
0: नक्की नक्की,
1: त्यांच्याकडे खूप कमी फी आहे, त्यामुळे ते बाजूला असून सुद्धा ते 4,000-5,000 रुपये देऊन ते बाहेर क्लास करत आहेत, पण कमी फी आहेत म्हणून तिथे येत नाहीत, असे पण खूप सारे जण आहेत.
0: बरोबर, नक्की ह्या गोष्टी सुद्धा लक्षात आल्या पाहिजे सगळ्यांच्या. मला एक आपल्याला असं विचारायला आवडेल ते म्हणजे की विटा हे थोडस एक छोटं गाव आहे मला असं वाटतं, तर मग अशा ठिकाणी अॅबॅकसला जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हा रिस्पॉन्स कसा मिळाला?
1: रिस्पॉन्स म्हणजे मी जास्त ऍडव्हर्टाइजमेंट पण केली नाही, काही नाही, मी जे ट्युशन घेत होती त्या मुलांनाच मी शिकवून टाकलं पूर्णपणे. आणि नंतर मग तेच मुलं माझ्याकडे ऍडमिशनला आले आणि आता सेकंड थर्ड बॅच असं चालू झालेली आहे.
0: बर बर बर, अच्छा, खूप तुमचं कौतुक आहे निलोफरजी.
1: कालच आम्हाला नारी शक्ती सन्मान पुरस्काराने आम्हाला सन्मानित केलं आणि खूप कौतुकास्पद होतं आणि खूप काही नेम शिकायला मिळालं. आणि कालचा जो दिवस होता तो माझ्यासाठी अविस्मरणीय होता. काही म्हणजे एवढ्या लोकांमध्ये बसण्याची वावरण्याची संधी मिळाली आणि एवढ्या शिखरापर्यंत नेण्याचं काम आम्हाला आमच्या आदरणीय निकुम सरांमुळे मिळालं. एवढं कौतुक ते केलं ते मी म्हणजे शब्दांमध्ये ती व्यक्त करू शकतही नाही. आणि जे आपल्याला जे काही देता येईल ते आपण देऊ शकतो आणि आपण समाजामध्ये आलेलो आहोत तर समाजाचं आपण देणं आहोत हे मला सरांकडून मिळालं. आणि ज्ञानदानाचं काम हे पुढेही आणखीन चालू राहावं.
0: नक्की नक्की, खरंच खूप चांगले विचार आहेत तुमचे. आणि मला हेच सांगायला इथे नक्की आवडेल की घरातली एक स्त्री जर व्यवस्थित शिकलेली असेल आणि तिने जर सगळ्या जबाबदाऱ्या घेऊन अशी एक वेगळी जबाबदारी आणखीन शिरावर घेतली असेल तर नक्की तिचं कुटुंब सुद्धा खूप प्रगती करतं. आणि अर्थात तुमचे सासरचे आणि माहेरचे सुद्धा खूप सपोर्टिव्ह असल्यामुळे त्यांचा उल्लेख करणं सुद्धा इथे खूप गरजेचं आहे.
1: आज माझी मम्मी आलेली आहे म्हणून माझ्या लहान मुलांना घेऊन आली, पण मम्मी आहे म्हणून मी आले इथे. मम्मी माझ्या मुलांना सांभाळू शकते म्हणून मी इथेपर्यंत एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती मी येऊ शकतो.
0: खरंच खूप कौतुक आहे आणि खरंच छान वाटलं तुमच्याशी बोलून, तुमचा प्रवास सगळा जाणून घेतला. खूप सुंदर पद्धतीनं आता हा प्रवास तुम्ही असाच पुढे चालू ठेवा आणि ब्रेन ट्रेनच्या यशात तुम्ही सुद्धा एक भर घाला नवीन. अशीच मी तुम्हाला शुभेच्छा देते आणि तुम्ही इथे आलात, इतकी छान माहिती दिली, खास सांगली इथून तुम्ही आलेले आहात त्याच्यामुळे पुन्हा एकदा जाता तुमचं मी कौतुक करतेच आणि तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना पुन्हा एकदा शुभेच्छा देते. इथे आलात त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद.
1: धन्यवाद, थँक्यू.

0: नमस्कार श्रोते हो, मराठा सेवा संघाचे नाशिक शहर अध्यक्ष नितीन सुगंधीजी आज आपल्याकडे आलेत. नितीनजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं.
1: धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
0: नितीनजी, पहिल्यांदा तर मराठा सेवा संघाच्या नाशिक शहर अध्यक्षपदी तुमची निवड झाली, तुमचं खूप खूप अभिनंदन.
1: धन्यवाद सर.
0: मला सुरुवातच याच्यावरनं करावीशी वाटते की हे मराठा सेवा संघ नेमकं काय आणि त्याचं काम कसं चालतं.
1: सर, सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ. मराठा सेवा संघ हा ॲडव्होकेट पुरुषोत्तमजी खेडेकर सर यांनी 1990 साली स्थापन केलेला मराठा सेवा संघ आहे. मराठा समाजाबरोबरच जे गरजू आणि बहुजन समाजातील युवक असतील, अधिकारी असतील, या सर्वांना मुख्य प्रवाहात आणणे, त्यांची उद्योगाची जडणघडण करणे, त्यांच्या विचारांची जडणघडण करणे आणि त्यांना उद्योग असेल, शैक्षणिक असेल, या सर्व पातळीवर स्थिर स्थावर करणे हा मराठा सेवा संघाचा एक मुख्य उद्दिष्ट आहे. आणि त्याकरता मराठा सेवा संघाचे 32 कक्ष आपण निर्माण केलेले आहे. संभाजी ब्रिगेड असतील, जिजाऊ ब्रिगेड असेल, मराठा उद्योजक कक्ष असेल, केशवराव भोसले संगीत कक्ष असतील, वैद्यकीय कक्ष असेल, विधी कक्ष असतील, असे 32 कक्षांची निर्मिती मराठा सेवा संघाची केलेली आहे.
0: नाशिक शहराचं काम कसं चालतं मग याच्यात?
1: आता नाशिक शहरात आपले मुख्यत्वे 4 कक्ष सध्या कार्यरत आहेत. मराठा सेवा संघ मुख्य कक्ष, ज्यामध्ये अनेक IAS IPS अधिकारी असतील, कर्मचारी वृंद असतील, क्लास 1 लेवलचे अधिकारी असतील, त्याचबरोबर जे रिटायर झालेले असतील असे अधिकारी वर्ग, या सर्वांचं मिळून मराठा सेवा संघाचं या नाशिक शहरात उद्योजक कक्षासह काम चाललेलं आहे. आमचा दर बुधवारी उद्योग कक्षाची राजश्री शाहू पॉलिटेक्निक कॉलेजला मीटिंग होत असते. त्यामध्ये सर्व उद्योजक एकत्र येतात, एकमेकांचा व्यवसाय एकमेकाला समजून सांगतात, एकमेकांच्या व्यवसायाला पूरक काम कसं करता येईल, एकमेकांना पुढे कसं जाता येईल यावर विचारमंथन होतं. वेगवेगळे प्रवक्ते, वेगवेगळ्या क्षेत्रातील प्राविण्य असलेले प्रवक्ते त्या ठिकाणी बोलवले जातात, त्यांचं मार्गदर्शन घेतलं जातं. आपल्या विश्वास रेडिओचे विश्वास ठाकूरजी सर सुद्धा त्याला येऊन गेलेले आहेत, त्यांचंही मार्गदर्शन लाभलेलं. ज्या ज्या क्षेत्रात ज्या ज्या गोष्टींचं प्राविण्य व प्रभुत्व आहे अशा लोकांकडून मार्गदर्शन घेऊन उद्योजकांना पुढे नेण्याचं काम मराठा सेवा संघ नाशिक शहरात करत असतं. त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रात आता आम्ही दिवाळीनंतर जपान आणि कोरियासाठी अनेक रोजगार उपलब्ध असलेले असताना आपल्या अनेक लोकांना इंग्रजी, जापानीज आणि कोरियन लँग्वेजचे आम्ही आता कोर्सेस चालू करत आहोत की ज्या माध्यमातून जपानमध्ये किती तुम्हाला उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रात उपलब्धता आहे आणि कोरियामध्ये आहे याचं मार्गदर्शन करून त्या भागात आपल्या लोकांना पाठवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.
0: नितीनजी, आपण खूप पहिल्यापासून सामाजिक याच्यामध्ये सक्रिय आहात आणि असं म्हटलं जातं नेहमी की आजचा तरुण बिघडलाय, पण मला असं वाटतं त्याला व्यवस्थित दिशात मिळणं हे जास्त महत्वाचं असतं, काय सांगाल तुम्ही?
1: नक्कीच. आज जर आपण नाशिक शहर किंवा संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर उद्योग आणि रोजगाराकडे युवकाला वळवण्यापेक्षा जे समाजाचे मार्गदर्शक असतील, राजकारणी असतील किंवा जे काही कोणी असतील, त्यांनी आजच्या तरुणाला शिक्षण आणि उद्योगाकडे वळवणं गरजेचं आहे. पण आपण आता बघत आहात की जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणे, आरक्षणाच्या नावावर आपलं राजकारण करणे, ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे मी एकदम प्रांजळपणे सांगतो, मी एका संघटनेत काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे. NSI चळवळीत मी गेले 12 ते 20 वर्ष काम करत होतो. परंतु आजच्या युवा पिढीला खरोखर मार्गदर्शन आणि रोजगाराची गरज आहे. परंतु आपले आत्ताचे राजकारणी म्हणा किंवा जे काही त्यांचे मार्गदर्शक म्हणा, ते त्यांना त्या मार्गाला नेत नाही. याकरता उद्योजक आणि शिक्षण ही चळवळ युवकांमध्ये जोरात फोफावली पाहिजे आणि आपण त्याची सुरुवात केली पाहिजे असं मला वाटतं.
0: तुम्ही म्हणजे आता सामाजिक याच्याबरोबर सुद्धा आध्यात्मिक याच्याकडे जर बघितलं आपण, तर तुम्ही आपल्या नाशिकचं ग्रामदैवत कालिका माता त्याचे सुद्धा तुम्ही सक्रिय कार्यकर्ते आहात. नवरात्राच्या निमित्ताने कालिका आणि आपला तरुण याच्याबद्दल तुम्ही काय सांगा?
1: नक्कीच. आता संस्थान श्री कालिका देवी मंदिर हे नाशिकचं ग्रामदैवत आहे. नाशिकच्या ग्रामदैवतेच्या प्रांगणात आम्ही युवकांना आणि यांना रोजगार, उद्योग याचे शिबिरं आम्ही त्या ठिकाणी भरवत असतो. रक्तदानासारखं महत्वाचं काम करण्यासाठी त्यांना आम्ही, उद्योजक असतील त्यांच्या माध्यमातून प्रेरित करत असतो. त्या ठिकाणी आम्ही गरजू रुग्णांसाठी 40 रूम्स उत्तर महाराष्ट्रातून नाशिकमध्ये उपचाराला येतात यांच्यासाठी भव्य असा भक्तनिवास त्या ठिकाणी बांधलेला आहे. जे गरजू रुग्ण असतील किंवा नाशिक शहरातील लोक असतील त्यांच्यासाठी अत्यल्प दरात आपण त्या ठिकाणी भोजन व्यवस्था सुरू केलेली आहे. आणि कालिका मंदिर आणि देवस्थानच्या माध्यमातून युवकांना माझं असं सांगणं आहे की आपण भक्ती आणि शक्ती या माध्यमातून पुढे काम केलं पाहिजे. परंतु अंधश्रद्धा त्यातून बाळगली नाही पाहिजे, अंधश्रद्धेच्या आहारी त्यातून गेलं नाही पाहिजे आणि धर्माच्या नावाखाली एकमेकांमध्ये आपण वाटलो नाही गेलो पाहिजे. आज जो प्रकार या देशात चाललेला आहे, जिल्ह्यात, शहरात, महाराष्ट्रात चाललेला आहे, तो बंद झाला पाहिजे. धर्माच्या नावाखाली धर्मांधता वाढून आजचा तरुण त्यात भरडला नाही गेला पाहिजे. कालिका संस्थांच्या माध्यमातून किंवा सोशल ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपण त्या तरुणांना एवढंच सांगू शकतो की त्यांनी धर्माच्या माध्यमातून एकत्र यावे व एकमेकांना सहाय्य करून आपण कसं पुढे जाऊ शकतो, आपली पुढची पिढी यातून कशी शैक्षणिक क्षेत्रात, उद्योग क्षेत्रात काम करेल, हा धर्माचा आधार त्यांनी या गोष्टीसाठी घेतला पाहिजे असं मला वाटतं.
0: नितीनजी, आपण सामाजिकबद्दल बोललो, आपण आत्ताच धार्मिक आणि तेही अंधश्रद्धा नसावं तुम्ही सांगितलं, खूप छान सांगितलं तुम्ही. तसंच एक लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटला जातो मीडियाला. मीडियामध्ये सुद्धा तुम्ही चांगले कार्यरत आहात. पेपर मीडिया म्हटलं किंवा आता अनेक चॅनल्स निघालेत त्यांच्यामार्फत जे काही आजकाल दाखवल्या जातं म्हणता येईल, आमचा रेडिओ पण आहे, रेडिओच्या मार्फत आपण जनजागृती आणि हे करत असतो, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: आजचा जो मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, व्हिडिओ प्रसार माध्यम असतील, सोशल मीडिया असेल, यूट्यूब चॅनल असेल, यामध्ये युवा पिढी थोडी भरकटल्या गेलेली आहे. आणि मी निश्चितच सांगू इच्छितो की लोकशाहीचा हा जो चौथा स्तंभ आहे, या चौथ्या स्तंभाने देशाचं भवितव्य यापुढे डोळ्यापुढे ठेवलं पाहिजे. आजची पिढी किंवा आजचं जे वास्तव आहे, हे वास्तव्य अतिशय भयान आहे. ते वास्तव्य आपल्या प्रिंट मीडिया असो, दृकश्राव्य मीडिया असो, रेडिओ असो, या सर्वांनी आजच्या पिढीपुढे ठेवलं पाहिजे, लोकांची जागरूकता केली पाहिजे. राजकारण असेल, सत्ता असेल, या सर्व गोष्टी मान्य आहे, परंतु पुढे देशाला, युवा पिढीला आणि उद्योगांना, रोजगारांना ज्या गोष्टींची तीव्रता भेडसावणार आहे, त्याबद्दल सजग आत्ताच मीडियाने केलं पाहिजे. मीडियाने वास्तव दर्शन लोकांपुढे दाखवलं पाहिजे. आज शेतकरी असो, या शेतकऱ्याच्या विषयी कुठलीही मीडिया किंवा कुठल्याही प्रिंट मीडिया असेल, व्हिडिओ मीडिया असेल, हे कुठल्याही चॅनल त्या बाबतीत कुठल्याही प्रकारचं काही करत नाही. आज अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आपण बघत आहात की प्रिंट मीडिया असेल किंवा लोकल चॅनल असतील, याच्यावर तुम्हाला कुठल्या बातम्या दिसतात की ज्यातून पुढच्या पिढीचंही भलं होणार नाही, शेतकऱ्यांचंही भलं होणार नाही, किंवा आपल्या महाराष्ट्राचं, नाशिकचं, शहराचं कोणाचंही भलं होणार नाही, अशा बातम्या त्या ठिकाणी दाखवल्या जातात. परंतु शेतकऱ्याचं झालेलं नुकसान, अवकाळीमुळे झालेलं नुकसान, शेतकरी हमी भाव मागतोय त्याच्याकरता शासन काही करत नाहीये, ह्या वस्तुस्थिती मीडियाने मांडल्या पाहिजे. आणि मीडिया आपण जो लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतो, आज तो झोपल्यासारखा मला वाटतो.
0: आपण बऱ्याच विषयांवरती बोललो, पण मला असं वाटतं राजकारणाशिवाय विषय पूर्ण होत नाही. आणि नाशिकचं राजकारण हे खूप मोठं आहे. म्हणजे आज नाशिकने मंत्री पण दिलेले आहेत, केंद्रात पण मंत्री दिलेले आहेत, असं असताना सुद्धा नाशिकचा विकास आणि नाशिकची जडणघडण ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे, खरं तर आपला नाशिक जिल्हा जो आहे तो लष्करी दृष्ट्या सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे, धार्मिक दृष्ट्या सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे आणि औद्योगिक दृष्ट्या सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. आता नुकतंच नवीन आपल्याकडे निवडणुका घोषित पण होतील जानेवारीच्या आत, या राजकीय दृष्टीने नाशिक बद्दल तुम्ही काय सांगाल?
1: स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा वारसा लाभलेला नाशिक जिल्हा आपला आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांना नाशिक जिल्ह्याने बिनविरोध निवडून दिले. त्यानंतर करन्सी नोट प्रेस असेल, गांधीनगर प्रेस असेल आणि यशवंतराव चव्हाणांची देणगी आपल्याला HL सारखा कारखाना नाशिकला दिला, त्यामुळे नाशिक शहरात उद्योगधंदे उभे राहिले. परंतु नंतरच्या काळात राजकारण हे गटातटाचं, जातीपातीचं राजकारण नाशिक शहरात सुरू झाल्यानंतर उद्योगधंदे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेले होते. सातपूर, अंबड यासारख्या मोठ्या औद्योगिक वसाहतीमुळे नाशिक हे ग्रामीण भाग होता, परंतु ह्या औद्योगिकरणामुळे नाशिकला पुण्या, मुंबई आणि औरंगाबाद नंतरचं शहराचं स्वरूप प्राप्त
0: झालं.
1: हा, आणि नाशिकचं वैशिष्ट्य असं होतं सर की तुम्ही पुणा, मुंबई, जळगाव, औरंगाबाद कुठल्याही शहरात जाण्यासाठी नाशिक शहरातून सर्व सोयी सवलती उपलब्ध आहेत आणि 5 तासाच्या अंतरावर सगळे शहर आहेत. नाशिक जिल्ह्याला पाण्याचं वरदान आहे, रस्त्यांचं आहे, लाईटचं आहे, तरी सुद्धा जे राजकारण गेल्या 15-20 वर्षात नाशिक शहरात फोफावलं, गुंडगिरी असेल, जातीवादाचं राजकारण असेल, एकमेकांकडे दूषित नजरेने बघायचं असेल, सत्तेसाठी ससेमीरा असेल, यात नाशिकचा विकास कुठेतरी मागं पडलाय असं मला वाटतंय. जे महापालिकेत नगरसेवक म्हणून आपले मित्र किंवा जे काही आपले बरोबरचे लोक असतील ते जातात, नाशिकचा विकास म्हणजे त्यांच्या दृष्टीने फक्त लाईट, रस्ते, पाणी आणि गटार. याच्या पलीकडं 4 किलोमीटरची पेरीफेरी असलेलं नाशिक आज 15 किलोमीटरच्या पेरीपर्यंत पोहोचलेलं आहे. त्या प्रत्येक ठिकाण आपण विकास केला पाहिजे. ज्या गोष्टी, एकदम सोपं उदाहरण मी तुम्हाला देतो की ज्या गोष्टी करोडो रुपये खर्च करून आपण तयार केलेल्या आहेत जनतेच्या पैशाने, पेलिकन पार्क असेल, दादासाहेब फाळके स्मारक असेल, कुसुमाग्रज उद्यान असेल, आज त्यांची परिस्थिती काय, आपण ते उभं करण्यावर करोडो रुपये खर्च करतो परंतु ते मेंटेनन्स राहणार, जसं बॉटॅनिकल गार्डन असेल, आज या कुठल्याच वस्तू अस्तित्वात नाही, तर त्या तशा स्थितीत ठेवणं, त्यात अजून प्रगत करणं याकडे आपण लक्ष देत नाही. औद्योगिक विकास कसा झाला पाहिजे, औद्योगिक विकासाबद्दल शहरं चांगले कसे उभे राहिले पाहिजे, पुढील 30 वर्ष शहराला लागणाऱ्या गरजेच्या वस्तू या कशा झाल्या पाहिजे, शहराची डेव्हलपमेंट कशी झाली पाहिजे, याकडे कोणाचंही लक्ष सध्या तरी दिसत नाही. फक्त निवडून येणे आणि नगरसेवक होणे या पलीकडं आत्ताच्या पिढीला मला तरी वाटतं की 30 वर्षाचा नाशिकचा रोडमॅप त्यांनी तयार केलेला पाहिजे. अनेक उद्योजक आहेत की त्यांना या सगळ्या गोष्टी वाटतायत. नाशिकच्या लगत आता दिंडोरी असेल, गोंदा असेल, सिन्नर असेल, या ठिकाणी सुद्धा उद्योग व्यवसाय किंवा अनेक उद्योजक येत आहे. त्या सर्व संधीचा फायदा घेऊन 30 किलोमीटरची पेरीफेरी ही नाशिक शहराची विकसित झाली पाहिजे. हेच मी आत्ताच्या येणाऱ्या राजकारण्यांना, आमदार खासदार तर आता झालेले आहेत, नाशिक शहरात अनेक मंत्री होऊन गेलेले आहे. डॉक्टर डी एस आयर असताना त्यांनी आरोग्य विज्ञान पीठ आणलं, त्यानंतर नाशिक शहरात यशवंतराव मुक्त विद्यापीठ आलं, अनेक मोठे मोठे प्रकल्प नाशकात आले, पण त्यापासून नाशिक डेव्हलप काही अजून झालेलं दिसत नाही. मेडिकल कॉलेजेस नाशिकमध्ये आहेत, नाशिकला आता पुण्यानंतर शिक्षणाची पंढरी समजलं जातं, अनेक मोठे मोठे विद्यापीठ नाशकात आले, तर त्या सर्व गोष्टींचा फायदा घेऊन या राजकारण्यांनी नाशिकची प्रगती करावी असे मला वाटते.
0: नितीनजी, खूप छान आपण चौफेर तुमच्याशी गप्पा मारल्या, खूप छान वाटलं तुम्हाला भेटून, आणि आमच्या श्रोत्यांना पण खूप छान वाटलं असेल. जाता जाता मी तुम्हाला असं विचारेल की तुम्ही आमचे जे श्रोते ऐकतायत आणि त्यातल्या त्यात नवीन पिढीचे जे मुलं ऐकतायत, नवीन तरुण पिढी ऐकते, त्यांना तुम्ही काय संदेश द्या?
1: नक्कीच, मी मला या ठिकाणी बोलवलं, मला अत्यंत आनंद झाला. सर्वप्रथम मी आपल्याच्या सर्व टीमचं खूप खूप आभार मानतो, आणि जे श्रोते आज रेडिओ विश्वास ऐकत आहे त्या युवा पिढीला मी एवढंच सांगेल की सजग भारत, चांगला महाराष्ट्र, माझा देश, माझा नाशिक, माझा महाराष्ट्र आपण चांगल्या पद्धतीने घडवावा, शिक्षण आणि उद्योगात क्रांती करावी आणि आपलं भवितव्य घडवावं, असाच संदेश मी या माध्यमातून आज युवा पिढीला देऊ इच्छितो.
0: नितीनजी, तुम्ही आणि आमच्या श्रोत्यांशी गप्पा मारल्यात, खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, हे होते मराठा सेवा संघ नाशिक शहर अध्यक्ष नितीन सुगंधी.

0: नमस्कार, मी डॉक्टर सुषमा दाते बोलते. आज मी धुळ्यात आहे आणि डॉक्टर आशिष पानट यांची मुलाखत घ्यायची आहे मला. डॉक्टर आशिष पानट हे धुळ्यातील नामवंत फिजिशियन आहेत. ते MD मेडिसिन, DNB मेडिसिन झालेले आहेत आणि सामाजिक वैद्यकीय क्षेत्रातही त्यांची फार मोठी कामगिरी आहे. पण आज त्यांच्याशी बोलणार आहे ते कवी, गीतकार, गझलकार डॉक्टर आशिष पानट म्हणून. त्यांचा शब्दाशीचा कविता संग्रह, गझल संग्रह प्रसिद्ध झाला आहे. मिसमॅच्या मराठी चित्रपटाची गीतं त्यांनी लिहिली आहेत. ही गीतं आशाताई भोसले, हरिहरन, सोनू निगम, बेला शेंडे, अवधूत गुप्ते या दिग्गजांनी गायली आहेत. मिसमॅच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून मराठी चित्र पदार्पणचा पुरस्कार त्यांना मिळालाय. मन चिंब चिंब या अल्बमसाठी सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे. अनेक पुरस्कार त्यांना आहेत आणि सध्या शब्दांनी वादळ व्हावे हा स्वतःचा काव्य गीत गझलांचा हृदयस्पर्शी कार्यक्रम ते आणि डॉक्टर नीरज करंदीकर सादर करतात. रसिकांचा त्यांना खूप छान प्रतिसाद मिळतो. आज याच संदर्भात त्यांच्याशी बोलणार आहोत, काव्य, गीत आणि गझल या संदर्भात. नमस्कार डॉक्टर आशिष.
1: नमस्कार सुषमाताई.
0: आज मला पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की तुम्हाला काव्य सुचलं कसं आणि तुमच्या एखाद दुसऱ्या कविता ऐकवा.
1: सर्वप्रथम तमाम काव्यरसिक आणि साहित्यप्रेमींना आधी मी अभिवादन करतो, सादर प्रणाम करतो. आणि काव्याचे रसिक आणि कवी यांच्यातील परस्पर नात्यांवर मी लिहिलेल्या दोन ओळी आहेत त्याने कार्यक्रमाची सुरुवात करतो आणि मग नंतर आपण आपल्या प्रश्नाकडे येऊयात. तर त्या ओळी अशा आहेत. शब्दस्वरांच्या हिंदोळ्यावर, शब्दस्वरांच्या हिंदोळ्यावर माझे मन हे गाते आहे. शब्दस्वरांच्या हिंदोळ्यावर माझे मन हे गाते आहे. साहित्याच्या भाळी लिहिले तुमचे माझे नाते आहे, तुमचे माझे नाते आहे. धन्यवाद. आता तुमच्या प्रश्नाकडे येतो. तर कविता अगदी आतून आली पाहिजे, मनातून आली पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे कवितेचा प्रवास हा हृदयापासून हृदयापर्यंत असतो असं माझं मत आहे. म्हणजे कवीच्या हृदयापासून ते रसिकांच्या हृदयापर्यंत हा प्रवास असतो. आणि यावरच भाष्य करणारी मी लिहिलेली एक कविता आहे, ती परत एकदा सादर करतो. तर कविता अशी आहे, असे स्फुरावे काव्य अचानक. कविता कशी सुचली पाहिजे किंवा काव्य कसं सुचलं पाहिजे, तर असे स्फुरावे काव्य अचानक जसा कुणाच्या हृदयी पाझर. असे स्फुरावे काव्य अचानक जसा कुणाच्या हृदयी पाझर. ओल्या माती वरहृदयीच्या उमटावे शब्दांचे पाऊल. अशीच यावी कविता अवखळ, अशीच यावी कविता अवखळ. मनातल्या या पारंब्यांवर टिपून घ्यावे शब्दांनी हे मनात हुरहुरणारे काहूर. अशी सुचावी गझल कधी की, अशी सुचावी गझल कधी की. शब्दांनी ही वादळ व्हावे उधाणलेला सागर होऊन. द्यावी ओहो टीची चाहूल, द्यावी ओहो टीची चाहूल. धन्यवाद.
0: फारच सुंदर आहे. काव्य निर्मितीच्या बद्दलची ही कविता फार छान आहे. आता एखाद दुसरी कविता ऐकवायला छोटी.
1: जरूर. बऱ्याचदा आता मी डॉक्टर आहे तुम्ही ओळख करून दिली, तर बऱ्याचदा लोक मला विचारतात की तुम्ही डॉक्टर असूनही काव्याकडे कसे वळलात. तर ह्या प्रश्नाचा रोख म्हणजे बऱ्याचदा मी उत्तर त्यांना हेच देतो की मी कदाचित मी डॉक्टर आहे म्हणूनच मी काव्याकडे वळलो. पण या प्रश्नाचा रोख त्यातला असा असतो की तुम्ही डॉक्टर आहात म्हणजे तुमचं एक डॉक्टर हे वलय आहे ते सोडून तुम्ही साहित्याकडे कसे किंवा काव्याकडे कसे. तर त्यावर परत भाष्य करणारी मी लिहिलेली कविता सादर करतो. कवितेचं नाव आहे वलय. वलय का निर्माण करतो आपण आपल्या भोवती वलय? वलय का निर्माण करतो आपणच आपल्या भोवती वलय? बोचऱ्या थंडीत काचेच्या तावदानावर चिकटणाऱ्या धुक्यासारखं आणि बोट फिरवली की नाहीस होणार वलय. सिगारेटच्या धुराच्या गोल गोल वर्तुळासारखं आणि फुंकर मारली की भंगणार वलय. कडक उन्हात पडणाऱ्या उघड्या पावसासारखं आणि बरसणं थांबलं की बाष्पावलेल्या पाण्यासारखं वलय. तसं वलय आणि विलय दोन्ही शेजारचे शब्द, पण एक क्षणभंगूर आणि दुसरं अनादी सत्य. कुणालाच न चुकणार, कुणालाच न चुकणार. धन्यवाद.
0: फारच छान कविता आहे.
1: धन्यवाद.
0: फार छान. तुम्ही या कविता लिहिल्या त्या शब्दाशीष मध्येही आहेत आणि तुम्ही गीत लिहिली.
1: हो.
0: ती गीत हे सिनेमासाठी लिहिली आहेत. तर त्याच्याबद्दलच्या काही आठवणी सांगा. मिसमॅच या चित्रपटासाठी तुम्ही गीतलेखन केलंय.
1: जरूर, मिसमॅच या चित्रपटासाठी मी जवळपास 4 गीतं लिहिली आहेत आणि ती तुम्ही सांगितल्याप्रमाणे ती गीतं आशाताई भोसलेंपासून हरिहरनजी, अवधूत गुप्ते, बेला शेंडे, सोनू निगम या सगळ्या दिग्गजांनी गायलेली आहेत हे मी माझं भाग्य समजतो. आणि मिसमॅचच्या वेळेचा एक अनुभव असा आहे गंमतशीर, म्हणजे मिसमॅच या चित्रपटाचा संगीतकार, चित्रपटाचे संगीतकार डॉक्टर नीरज करंदीकर यांनी मला एक सिच्युएशन सांगितली दिग्दर्शक आणि संगीतकाराने की नायकाला कुठला तरी ऍक्सिडेंट झालेला आहे आणि त्यावेळेला नेमकं नायकाला नायिकेबद्दल आणि नायिकेला नायकाबद्दलच्या अव्यक्त प्रेमाची जाणीव होते, म्हणजे अजून प्रेम व्यक्त झालेलं नाही पण त्यांना ती जाणीव झालेली आहे. तर ह्याच्यावर एक तुम्ही गीत लिहा. आणि संगीतकाराने मला त्यावेळेला मुभा दिली की तू आधी शब्द लिही, म्हणजे दोन प्रकारे गीत लिहिलं जाऊ शकतं, एक तर संगीतकार आधी चाल लावतो आणि मग त्याच्यावर गीतकार शब्द लिहितो, किंवा दुसरा प्रकार आहे की गीतकार आधी शब्द लिहितो आणि मग त्याला संगीतकार चाल लावतो. तर या बाबतीमध्ये संगीतकाराने मला हे स्वातंत्र्य दिलं होतं की तू पाहिजे ते शब्द लिही सिच्युएशनला अनुसरून आणि मग त्याप्रमाणे, आणि गझल हा माझा आवडता फॉर्म असल्यामुळे मी अशा द्विपदी केल्या होत्या, 4-5 गझलचे जसे शेर असतात तशा 4-5 द्विपदी करून त्या संगीतकाराकडे पाठवल्या आणि त्या द्विपदी मग संगीतकाराने बघितल्यानंतर त्याला पण ते आवडले आणि त्याने चाल लावली. पण त्याच्यामध्ये त्याने आवर्तनं घेतली होती त्या चालीमध्ये आणि मग त्याने ते आशाताई भोसलेंकडे ते सगळं पाठवलं आणि त्यांना मग ते चालही आवडली, शब्दही आवडले. पण मग त्यांनी एक सजेशन त्याच्यामध्ये दिली की हे तुम्ही म्हणजे याच्यामध्ये आणखीन शब्द जर भरले, कारण त्यांनी चाल आवर्तनासारखी घेतली होती,
0: म्हणजे एकच ओळ पुन्हा पुन्हा
1: रिपीट होत होती. तर मी ते गझल फॉर्मॅट सारखी केल्यामुळे द्विपदी होत्या त्यामुळे त्यांनी ते सजेस्ट केलं की यात आणखीन शब्द जर तुम्ही लिहिले याच्यावर तर ते जास्ती उठून दिसेल. आणि त्याप्रमाणे मग मी ते लिहिले, म्हणजे ते सुरुवातीचे शब्द असे होते की समजले तुला ते कळाले मलाही, उमगल्या नव्या जाणीवा आज काही, कसे आज होती तुझे वास सारे, कसा आज वारा तुझे श्वास वाही. आणि पुढे मग बाकीचं काव्य होतं.
0: हा निरोप केव्हा आला आणि तुम्ही ते
1: हा निरोप म्हणजे मग आशाताईंचा हा निरोप हा ज्या दिवशी आम्हाला दुसऱ्या दिवशी रेकॉर्डिंगला जायचं होतं पहाटे, त्याच्या आदल्या दिवशी सुमारे 11:30 सुमाराला तो आला, संगीतकाराचा फोन आला की आशाताई असं असं म्हणतायत तर त्यावर आणखीन शब्द लिहा. तर ते एकाच वृत्तात लिहायचे शब्द, मग ते 11:30 ते जवळपास 1:30-2 पर्यंत ते लिहून मग दुसऱ्या दिवशी आम्ही रेकॉर्डिंगला गेलो आणि ते शिवधनुष्य पेलण्यासारखंच होतं, कारण आशाताईंना ते आवडतील की नाही हे आम्हाला माहीत नव्हतं. पण नशिबाने त्यांना ते आवडले. नंतर त्यांनी ते जाहीररित्या सांगितलं पण की हल्ली मी फारशी गात नाही पण मला जर शब्द आणि स्वर सूर आवडले तरच मी ते गाणं करते. आणि ते इतकं सुंदर गायलेलं आहे आशाताईंनी, समजले तुला ते कळाले मलाही असं
0: ते
1: गाणं,
0: ते युट्यूबवर सगळ्यांना ऐकायला,
1: युट्यूबवर आहे मिसमॅच मराठी आणि मग त्याच्यामध्ये जे सॉंग्स येतात त्याच्यामध्ये ते गाणी गीत जी येतात त्याच्यात ते समजले म्हणून गीत आहे, तर ते जरूर ऐकावं रसिकांनी.
0: अरे वा,
1: आवडेल नक्की.
0: वा, हे गीताची आठवण फारच छान.
1: आणि त्यातला आणखीन मग गंमत अशी आहे की दुसऱ्या दिवशी आम्ही रेकॉर्डिंगला गेलो आणि मग तिथे आम्ही कॉम्प्युटराइज प्रिंट नेली होती आणि आशाताईंना भेटलो, त्यांना नमस्कार वगैरे केला आणि आशाताईंनी विचारलं कुठे आहे गीत, तर मग आम्ही त्यांना ते दिलं. पण त्या म्हटल्या की नाही मला हे असं नाही, मला हस्ताक्षरातच लिहिलेलं लागतं, म्हणजे पेनने किंवा पेन्सिलीने तुम्ही मला लिहून द्या. आणि मग मी गीतकार असल्यामुळे अक्षरशः मी आशाताईंच्या शेजारी बसून ते गीत त्यांना लिहून दिलं आणि मग तेच त्यांनी पुढे त्या स्टँडवर ठेवून ते गायलं. म्हणजे संगीतकाराने तर त्यांच्याकडून ते गाऊन घेतलं हे त्यांचा मोठेपणा आहेच आशाताईंचा की, पण मलाही ते इतकं, कारण माझाही त्यात कुठे सहभाग मला कुठेतरी त्यात तो दिसला की मी लिहिलेला कागद समोर ठेवून त्या गात होत्या. हा खूपच हेलावणारा अनुभव होता. म्हणजे
0: अगदी, आणि डॉक्टर असून तुमचं हस्ताक्षरही फार सुंदर आहे म्हणून ते आशाताईंनी ते समोर ठेवून गायलं, फारच छान.
1: नशिबाने हस्ताक्षर चांगलं होतं म्हणून मला ते तिथे लिहायला मिळालं. त्या
2: फार छान. आता आपण थोडं गझलकडे येऊया. गझल हा फॉर्म जरा अवघडच आहे, कारण त्याच्यामध्ये वृत्त असतात, शब्द पण तसे मीटरमध्ये बसायला लागतात.
1: बरोबर.
2: तर थोडं गझलबद्दल सांगा.
1: तर खरं सांगायचं तर गझलचा जो काय डोलारा, हिंदी असो, उर्दू असो, अरबी, फारसी किंवा मराठी किंवा इतर रिजनल जे फॉर्म्स आहेत, हा ह्या सगळ्या गझलचा जो डोलारा ज्या छंदशास्त्राच्या पायावर उभा आहे त्याचा खरं तर उगम भारतात आहे. म्हणजे संस्कृतमध्ये आहे. म्हणजे पिंगलांनी लिहिलेला छंदसूत्र हा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये अनेक छंद आणि वृत्तांचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. आणि मग पुढे हे सगळं आपले जे छंदशास्त्र आहे हे मग पर्शिया मार्गे अरबस्तानात, आणि मग तिथे अरबस्तानात त्याच्यावर आणखीन संस्करण झालं आणि त्यांनी अत्यंत छान संस्करण केलं आहे. आणि मग परत आपल्याकडे ते पर्शिया मार्गे परत आपल्याकडे ते आलेलं आहे. म्हणजे मूळ गाभा जो आहे त्याचं जे टेक्निक आहे, शास्त्र जे आहे, ते आपल्याकडेच त्याचा सगळ्यात आधी शोध लागलेला आहे. आणि जसं पूर्वीच्या संस्कृत वाङ्मयामध्ये दोन चार चार पदांचे श्लोक असायचे, तसे गझलमध्ये दोन दोन ओळींचे शेर असतात. म्हणजे थोडक्यात एक शेर म्हणजे दोन पदांचा, म्हणजे एक द्विपदी असं आपल्याला म्हणता येईल. आणि अशा किमान पाच शेरांनी एकत्र बांधलेली मोळी म्हणजे गझल असं आपल्याला.
2: सगळे पाचही शेर एकसारख्याच भावना व्यक्त करतात?
1: नाही, मग ते त्यातला एका शेराचा दुसऱ्या शेराशी अर्थार्थी काही संबंध असेलच असं नाही, किंबहुना तो नसतोच.
2: उदाहरण सांगा ना.
1: म्हणजे आता हे उदाहरण द्यायचं झालं तर एक मी लिहिलेली एक गझल आहे ती सादर करतो. की गझल कशी असते म्हणजे आता त्याच्या आधी थोडीशी परत एक पार्श्वभूमी सांगतो की पु ल देशपांडे नेहमी म्हणायचे की गझल हे नुसतंच वृत्त नाही तर ती एक वृत्ती आहे, आणि इतकंच नाही तर त्यात एक सूक्ष्म अशी निवृत्ती पण आहे. तर हे अगदी तंतोतंत खरं आहे. म्हणजे मगाशी मी जे सांगितलं की अशी सुचावी गझल कधी की शब्दांनीही वादळ व्हावे अशी वृत्ती पाहिजे. बेफिकीर बेपर्वा वृत्ती असते गझलची, आणि सगळं काही झुकून देण्याची वृत्ती असते. आणि मग त्याच्यानंतर मी जे लिहिलं होतं त्या कवितेमध्ये की उधाणलेला सागर होऊन द्यावी ओ हो टीची चाहूल, तर त्यात ती निवृत्ती पण कुठेतरी येते. ती कविता होती पण त्याच्यात गझलची वृत्ती मी सांगितलेली. तर आता गझल म्हणजे नेमकं काय यावर भाष्य करणारी एक गझल आहे, म्हणजे गझलेवरची गझल आहे, ती सादर करतो.
2: जरूर.
1: तर ती गझल अशी आहे की आता मी डॉक्टर आहे त्यामुळे आधी पथ्य सगळ्यांना सांगावी लागतात, तर गझलची पथ्य कुठली आहेत हे त्यातून मी सांगितलेलं आहे. तर गझल अशी आहे की हे एवढेसे पथ्य थोडे पाळणे म्हणजे गझल, हे एवढेसे पथ्य थोडे पाळणे म्हणजे गझल, नुसतेच वरवर भेटण्याचे टाळणे म्हणजे गझल, हे दुःख तुमचे ही मुक्याने सोसणे म्हणजे गझल, हे दुःख तुमचे ही मुक्याने सोसणे म्हणजे गझल, अन आसवे तुमची उरी सांभाळणे म्हणजे गझल. का मोगऱ्याचा गंध येतो नेमका रात्री इथे, प्रश्न आहे की का मोगऱ्याचा गंध येतो नेमका रात्री इथे, रात्री कुणाच्या आठवांना माळणे म्हणजे गझल, ती ओळखीची वाट जेव्हा साथ येथे सोडते, ती ओळखीची वाट जेव्हा साथ येथे सोडते, बेवारशी वाटे समग कवटाळणे म्हणजे गझल. आणि शेवटचा शेर आहे की सरस्वतीचे दान हे, सरस्वतीचे दान हे आशिष्टीचा म्हणजे गझल, अन दीप शब्दांचे उराशी जाळणे म्हणजे गझल. आता ह्याच्यामध्ये गझलची माहिती जर आणखीन सांगायची झाली तर ह्याच्यामध्ये हे असे पाच शेर, म्हणजे किमान पाच शेर लागतात प्रत्येक गझलमध्ये. गझल म्हणून ते सिद्ध व्हायला किमान पाच शेर लागतात. तर असे पाच शेरांची ही गझल झालेली आहे. आणि याच्यात काफिया आणि रदीफ असतो की यमक आणि अंत्ययमक. ते म्हणजे गझल हे अंत्ययमक झालं, म्हणजे रदीफ झाला. आणि पाळणे टाळणे हे सगळे आसवर असलेले रणे जे आहेत ते सगळे काफिया झालं.
2: फारच छान माहिती सांगितली. आणि तुमची आता अत्यंत गाजलेली कविता ऐकून आपण मुलाखतीचा शेवट करूया. आयुष्याचा प्रवास ती इंटरनेटवर आहे आणि लोक बिनधास्त स्वतःच्या नावावर ती खपवतात, म्हणून आज मला सांगायचंय की ही तुमचीच कविता आणि तुमच्याच शब्दात ऐकूया आयुष्याचा प्रवास.
1: जरूर. तर ही कविता लोकांना खूप आवडते. तुम्ही म्हटल्यात तसं अनेकांनी आपल्या स्वतःच्या नावावरही खपवलं, त्याच्यावर मी रितसर तक्रारही केलेली आहे. पण सांगायचा मुद्दा की लोकांनाही खूप आवडते, तर ती सादर करतो. कविता अशी आहे. आयुष्याचा प्रवास असा काही असावा, आयुष्याचा प्रवास असा काही असावा, कुणाच्या तरी मनात तो कुठेतरी ठसावा. प्रत्येकाच्या हातून थोडं चांगलं घडावं, प्रत्येकाच्या हातून थोडं चांगलं घडावं. चुकलेलं पाऊल कधीतरी सरळ पडावं, चुकलेल्याला कधी कुणी द्यावा विसावा. आयुष्याचा प्रवास असा काही असावा, हक्काचं आपलं असं एक माणूस असावं, हक्काचं आपलं असं एक माणूस असावं, ज्याच्यावर आपण कधीतरी रुसावं. रुसलेला क्षण कधी खुदकन हसावा, आयुष्याचा प्रवास असा काही असावा. मृत्यू येणार तेव्हा त्याने समोरूनच यावं, मृत्यू येणार तेव्हा त्याने समोरूनच यावं. हातात हात देऊन अलगद घेऊन जावं, लपून पाठीवर वार त्याचा नसावा. आयुष्याचा प्रवास असा काही असावा, आयुष्याचा प्रवास असा काही असावा. धन्यवाद.
2: फार छान. आणि तुमच्या ह्या काव्य प्रवासाला पण आमच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, हा होता आजचा आपला मुलाखतीचा कार्यक्रम. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी.

नमस्कार रसिक श्रोते हो. मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं या सुखानुया या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज तुमच्याशी मी बोलणार आहे ते हरमन सिंग सिद्धू या व्यक्तीबद्दल. ही व्यक्ती गेल्या 20 वर्षांपासून व्हीलचेअरला खेळून आहे. पण काय विशेष आहे या व्यक्तीमध्ये आणि त्याच्याबद्दल मी तुम्हाला का सांगतो आहे तर ते तुम्हाला ऐकल्यानंतर लक्षात येईल. मंडळी, अपघातामध्ये ही व्यक्ती जखमी झाली आणि गेल्या 20 वर्षांपेक्षाही अधिक काळापासून व्हीलचेअरला खेळून आहे. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की असं असूनही त्याच्यातली जिद्द, चिकाटी आणि लढाऊ वृत्ती अजिबात संपलेली नाही. उलट या माणसानं लोकांचं जीवन सुरक्षित व्हावं म्हणून खूप प्रयत्न केले आणि अजूनही त्यांचे ते प्रयत्न सुरूच आहेत. तर मंडळी, ही व्यक्ती आहे हरमन सिंग सिद्धू, की जी चंदीगडची रहिवासी आहे आणि साधारण 20-22 वर्षांपूर्वी हिमाचल प्रदेशात ते कारनं जात होते. त्यावेळेला त्यांच्या कारला जबरदस्त अपघात झाला आणि त्यात त्यांच्या मणक्यांना इजा झाली आणि कायम स्वरूपाचं अपंगत्व त्यांना आलं. त्यावेळी त्यांचं वय होतं फक्त 20 वर्ष. अत्यंत उमेदीचा असा तो काळ आणि या हिमाचल प्रदेशातल्या प्रवासानंतर 8 दिवसांनी ते कॅनडाला जाणार होते. तसं त्यांचं बुकिंग झालेलं होतं पण दुर्दैवानं अपघात घडला आणि तेव्हापासून तर आजतागायत ते व्हीलचेअरवर आहेत. आपल्या असह्य अशा वेदना दाबून टाकण्यासाठी त्यांना अनेक प्रकारच्या गोळ्या घ्याव्या लागतात. पण आपण जर त्यांना भेटायला गेलो तर आपल्याशी बोलताना ते स्वतःच्या आजारपणाबद्दल, वेदनांबद्दल, अपंगत्वाबद्दल चकार शब्दही काढणार नाहीत. मंडळी, एखादा माणूस एवढा अपघात झाल्यानंतर आणि एवढं अपंगत्व आल्यानंतर खचून गेला असता, निराश झाला असता. पण या माणसानं लोकांनी रस्ते अपघातापासून वाचावं म्हणून एक स्वयंसेवी संस्था सुरू केली. सुरक्षित पोहोचा हे तिचं नाव. आणि या हरमन सिंग सिद्धू यांच्या प्रयत्नांची आणि कार्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली एवढं ते महान आहे. त्यांच्या कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारसुद्धा मिळालेत. गॉडफ्री फिलिप ब्रेव्हरी अवॉर्ड आणि प्रिन्स मिशेल इंटरनॅशनल रोड सेफ्टी अवॉर्ड हे ते प्रतिष्ठित पुरस्कार आहेत. या माणसानं सर्वोच्च न्यायालयामध्ये रस्ते सुरक्षिततेसाठी याचिका दाखल केली. त्याची दखल सर्वोच्च न्यायालयानं घेतली आणि महामार्गापासून 500 मीटर अंतरापर्यंत दारू दुकानं असू नयेत अशा प्रकारचा नियम किंवा फरमान त्यांनी जारी केलं. मंडळी, रस्ते अपघातांचं प्रमाण आपल्या भारतामध्ये फार मोठं आहे. दर 4 मिनिटाला एका व्यक्तीचा रस्ते अपघातामध्ये मृत्यू होतो. 2014ची आकडेवारी जर आपण पाहिली तर त्यामध्ये असं म्हटलं आहे की दररोज सरासरी 382 लोक रस्ते अपघातामध्ये मरण पावतात आणि यातले 60% अधिक अपघात हे मद्यधुंद चालकांमुळे होतात. आणि यातलेही सर्वाधिक अपघात हे महामार्गावर होतात. या रस्ते अपघातांचं प्रमाण हरियाणा, उत्तराखंड, मध्य प्रदेश, बिहार यासारख्या राज्यात जास्त आहे. मध्यंतरी केंद्र सरकारनं मोटर वाहन कायद्यामध्ये दुरुस्ती केली आणि अपघातामध्ये, रस्ते अपघातामध्ये एखादी व्यक्ती जर मरण पावली तर चालकावरती अजामीनपात्र गुन्हा नोंदवून 10 वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद केली आणि त्याला होणाऱ्या दंडाची रक्कम 5 पटीनं वाढवली
पण मंडळी नुसते नियम करून थोडीच भागतं, या नियमांची कडक अंमलबजावणीसुद्धा झाली पाहिजे, नाही का? महामार्गापासून 500 मीटरच्या आत दारूची दुकानं असू नयेत असा आदेश तर सर्वोच्च न्यायालयानं दिला, पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की या आदेशाचं पालन करणं टाळण्यासाठी राज्य सरकारने एक पळवाट शोधून काढली बरं का, आणि ती पळवाट कोणती तर महामार्गांचा दर्जाच काढून घ्यायचा आणि तो मार्ग महानगरपालिका आणि नगरपालिका यांच्यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडे सोपवायचा. कारण काय माहिती आहे, तसं जर केलं नाही तर काही हजार कोटींचा जो महसूल दारू दुकानांमुळे प्राप्त होतो तो बुडेल असं सांगितलं जातं. पण मंडळी कोणत्याही निर्णयाचे फायदे तोटे असतातच. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा हा महामार्ग स्थानिक स्वराज्य संस्थांकडं देखभालीसाठी सोपवला जातो तेव्हा त्यांचं आर्थिक गणित नक्कीच बिघडून जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकहित हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. महसूल बुडेल किंवा महामार्गावरची दारू दुकानं बंद झाल्यामुळे त्यातल्या बेकार होणाऱ्या लोकांच्या रोजगाराचं काय, असे प्रश्न पडणं साहजिक आहेत. पण या प्रश्नांवर विचार करून दुसरा काहीतरी मार्ग शोधता येऊ शकतो. अपघातांचं प्रमाण म्हणजे एवढं प्रचंड प्रमाण आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रवास करताना असलेली लोकांची सुरक्षितता. आणि त्यासाठी काही कठोर निर्णय हे सरकारला घ्यावेच लागतील. त्यातला एक मार्ग म्हणजे या महामार्गावरची दारू दुकानं तात्काळ बंद करणं. दुसरी गोष्ट म्हणजे वाहन विकत घेण्यापासून तर ते चालवण्यापर्यंतचा परवाना देईपर्यंत सगळे सुरक्षा नियम काटेकोरपणे पाळले जातील याची दक्षता घेणं आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये होणारा भ्रष्टाचार संपवणं, रस्ते बांधणी प्रक्रियेमध्ये आमूलाग्र सुधारणा करणं आणि वाहन सुरक्षिततेबद्दल अगदी शालेय स्तरापासून जनजागृती करणं यासारख्या अनेक उपाय योजता येतील. पण मंडळी या संदर्भात आपणही काही करू शकतो आपल्या स्तरावर. पहिली गोष्ट म्हणजे गाडी चालवताना वेगावर नियंत्रण ठेवणं, कारण वाढता वेग हे अपघातांचं एक प्रमुख कारण आहे. आजकाल आपण पाहतो की अनेक तरुण आणि लहान मुलं त्यांच्याजवळ वाहन चालवण्याचा परवाना नसतानाही वाहनं चालवतात आणि अनेक अपघातांना निमंत्रण देतात. दुसरी गोष्ट म्हणजे वाहतुकीच्या नियमांचं कसोशीनं पालन करणं हे आपल्याला करता येईल. गाडी चालवताना सीट बेल्ट बांधणं, हेल्मेटचा वापर करणं, ज्या ठिकाणी जी वेगमर्यादा ठरवून दिलेली आहे त्या वेगमर्यादेतच गाडी चालवणं, मद्यपान करून गाडी न चालवणं, अशा अनेक गोष्टी आपल्याला आपल्या स्तरावरती करता येऊ शकतात. शेवटी प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल तर सुरक्षित प्रवास महत्त्वाचा आहे. तेव्हा शुभास्ते पंथानः संतु, आपला प्रवास सुखाचा हो आणि त्यासाठी आपण ही सगळी काळजी नक्कीच घेऊया. तर मंडळी आज इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्यापुरतं तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.

0: レソール。
1: ババ抜かれショール。
0: あれ、ババショールね、ソール、ソール、ソール。